भावार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे, भाग 43। मृत्यूची लक्षणे आणि वैशिष्ट्ये। हा दिगंबर समाधिस्थ योगी आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा हटयोगी आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा राजयोगी आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा वीतरागी आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा ब्रह्मचारी आहे, हा जटाधारी आहे, हा निराहारी आहे, हा योगेश्वर आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा संत आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा महंत आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा गुप्त होणारा आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा स्वतंत्र आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा परतंत्र आहे असं मृत्यू म्हणत नाही। सर्व जीवांना मृत्यूच प्राशन करतो। काही मृत्यूच्या मार्गावर गेले, काही मृत्यूच्या अर्ध्या वाटेवर आहेत, काही वृद्धपणी शेवटास गेले। मृत्यू बाल म्हणत नाही, मृत्यू तारुण्य म्हणत नाही, मृत्यू सुलक्षण म्हणत नाही, मृत्यू छान बोलणारा विचक्षण म्हणत नाही, मृत्यू हा आधार असे म्हणत नाही, मृत्यू हा उदार असं म्हणत नाही, मृत्यू हा चतुरंग जाणणारा सुंदर असं म्हणत नाही, हा पुण्यपुरुष आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा हरिदास आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा विशेष सत्कृत्य केलेला नर आहे असं मृत्यू म्हणत नाही। अशा प्रकारे मृत्यूपासून कोणीही सुटत नाही। मागे पुढे केव्हा तरी विश्वासाने मृत्यूच्या मार्गावर जावेच लागते। चारी खाणी चारी वाणी 84 लक्ष जीव योनी जितके जन्माला आले तितके प्राणी मृत्यू पावतातच। मृत्यूच्या भीतीने पळून जाऊ पाहिले तरी मृत्यू सोडत नाही। मृत्यूला काहीही केल्याचं कविता येत नाही। हा स्वदेशी असं मृत्यू म्हणत नाही, हा विदेशी असं मृत्यू म्हणत नाही, हा निरंतर उपवासी असं मृत्यू म्हणत नाही, हा थोर थोर असं मृत्यू म्हणत नाही, हा हरिहर असं मृत्यू म्हणत नाही, हा भगवंताचा अवतार असं मृत्यू नाही म्हणत। श्रोत्यांनी रागवू नये, पण हा मृत्यूचा लोक आहे हे सगळ्यांना माहिती आहे। जन्मलेला प्राणी मरणारच आहे याबाबत मनामध्ये शंका नाही। हा मृत्यूलोक म्हणून विख्यात आहे, सगळेजण लहान थोर जाणतात, मात्र संशय घेतला तरी तो मृत्यूलोक आहे तो तसा नाही असे होणार आहे का? त्यामुळे उपजलेल्या प्राण्याचा मृत्यू होणार हे निश्चित, हे सगळं जाणून जीवनाचं सार्थक करावं। मरण पावला तरी कीर्ती रूपाने जिवंत राहावं। लहान थोर कोणीही असला तरी मरण पावतो, त्याला दुसरा उपाय नाही। भरपूर वैभव असलेले, भरपूर आयुष्य असलेले, भरपूर महिमा असलेले मृत्यूपंथाला गेले। भरपूर पराक्रमी, भरपूर कपट कर्म करणारे, भरपूर लढाई करणारे मृत्यूपंथाला गेले। भरपूर बळ असलेले, भरपूर काळ असलेले, चांगले कुल असलेले कुलवंत राजे अखेर मृत्यूपंथाला गेले। अनेक लोकांचे पालक, अनेकांच्या बुद्धीचे चालक, तर्कवादी, युक्ती करणारे तार्किक, विद्येचे सागर, बळाचे डोंगर, धनाचे कुबेर मृत्यूपंथाला गेले। भरपूर पुरुषार्थ करणारे, विक्रम करणारे, भरपूर कार्य करणारे कार्यकर्ते गेले। भरपूर शस्त्र धारण करणारे, परोपकारी असणारे, धर्माचे रक्षक असलेले गेले। नीतिमान, नीतिवंत राजे, लोकप्रिय कार्य करणारे, भरपूर विवाद करणारे गेले। थाटमाट करणारे पंडित, शब्दांची खटपट करणारे वैयाकरणी कवी, अचाट वाद्य वाजवणारे वादक गेले। तपस्वी, संन्यासी, विचारवंत गेले। अनेक संसारी, अनेक वेश धारण करणारे, नाना परिचय छंद करणारे गेले। ब्राह्मण समुदाय गेले, आचार्य गेले। आता किती सांगू, अशा प्रकारे सगळे गेले। फक्त स्वरूपाकार झालेले आत्मज्ञानेच शिल्लक राहिले। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे मृत्यूनिरूपणनाम सवा समास नव

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. वैदिक कर्माच्या जोडीला भगवंताचं नाम घ्यावं. श्रोते हो, गायत्री पुरश्चरण झाल्यावर वैदिक ब्रह्मवृंदासमोर झालेलं असं हे प्रवचन आहे. लक्ष देऊन आपण ऐकावं. तुम्ही वेदविद्या जाणणारे सर्वजण मोठे ज्ञानी, भाग्यवान आणि पूज्य आहात. इतकी वर्षे वेदविद्या तुम्ही जतन करून ठेवली हे तुमचे फार मोठे उपकार आहेत. तुमची योग्यता खरोखर मोठी आहे. त्याच्या उलट माझी स्थिती आहे. मी एक अज्ञ मनुष्य आहे. मला वेदविद्येचा गंध नाही, ग्रंथांचं ज्ञान नाही. मी रामरायाचा एक दीन दास आहे. त्याच्या नामावर माझं प्रेम आहे. माझं म्हणणं आपण प्रेमानं ऐकून घ्यावं. वेदांनी गायत्री अत्यंत पूज्य मानलेली आहे, हे बरोबरच आहे. कारण गायत्रीच्या उपासनेमध्ये विलक्षण सामर्थ्य साठवलेलं आहे. गायत्रीची उपासना करणाऱ्या माणसाच्या अंगी खरं वैराग्य आणि पावित्र्य असावं लागतं. पूर्वीचे ऋषी जनपदापासून दूर अशा अरण्यामध्ये आश्रम बांधून राहत असत. कंदमूळ हा त्यांचा आहार असे. इंद्रिय संयम हा त्यांचा मुख्य आचार असे. सत्य हेच त्यांच्या वाणीचं भूषण असे. काम, क्रोध आणि लोभ जिंकलेले विरागी ऋषी ही गायत्रीची उपासना करायला खरी योग्य माणसं होती. परंतु आता काळ पालटलेला आहे. ज्या प्रकारचं जीवन ऋषी लोक जगत असत त्यापैकी आपल्याजवळ आता काहीच शिल्लक उरलेलं नाही. ऋषींचं राहणं, खाणं, पिणं, इंद्रिय संयम, सत्यनिष्ठा यापैकी आपल्याजवळ काय शिल्लक उरलं आहे? त्या काळी ऋषींनी पर्जन्य सूक्त म्हटलं की पाऊस पडत असे. आणि तेच सूक्त आज म्हटलं तर साधा वारा देखील सुटत नाही. ऋषींच्या अंगी तपश्चर्याचं सामर्थ्य होतं. म्हणून त्यांच्या आशीर्वादाला जशी किंमत होती तशी त्यांच्या शापाला देखील होती. जीवनाबद्दल पूर्वी असणारी निष्ठा आज बदलली आहे. सध्या परिस्थिती अशी आहे की वैदिक कर्मावरची श्रद्धा लोकांमध्ये पूर्ववत राहिलेली नाही. आणि वैदिक कर्म यथासांग घडणं कठीण होऊन बसलंय. अशा स्थितीत आपल्याला शक्य आहे तितकं वैदिक कर्म करावं. परंतु चित्तशुद्धी होण्यासाठी त्याच्यावरती पूर्णपणे विसंबून न राहता त्या कर्माच्या जोडीला भगवंताचं नाम घ्यावं. सध्याच्या परिस्थितीत संयमाची बंधनं सुटत चालली. म्हणून संतांनी कळवळून नाम घ्या, नाम घ्या, नाम घ्या असं सांगितलं. नाम हे आगंतुक नाही. आदि नारायणानं वेद सांगण्याच्या वेळी जो ओमचा ध्वनी केला ते नाम आहे. म्हणून आपणा सर्वांना माझी अशी विनंती आहे की आपण नाम घेत जावं. किंबहुना आपण नाम घेतलं तरच वेदांचा खरा अर्थ कळेल अशी माझी खात्री आहे. वैदिक कर्मांना आहाराविहाराची बंधनं आहेत. भगवंताच्या नामाला ती बंधनं नाहीत. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: नमस्कार श्रोते हो, मी अरुण सूर्यवंशी।
1: जीवन मूल्यांचं अक्षय पत्र या मालिकेत आपण ऐकणार आहोत प्राध्यापक प्रवीण दवणे लिखित घडणाऱ्या मुलांसाठी या पुस्तकाचे अभिवाचन। तुमचे मित्र तुमचे भविष्य या लेखाचा अंतिम भाग। वाईट संगतीचे सगळे वाईटच परिणाम होतात, योगायोगानेही उत्तम परिणाम होत नाही। तसेच सुसंगतीतून उत्तम मित्राच्या संगतीने उत्तम परिणामही तेवढ्याच तीव्रतेने होतात। हुशार जिद्दी परिश्रम करणारा मित्र आपल्याला प्रेरणा देतो, उत्तम प्रकृतीचा पिळदार मित्र आपल्याला व्यायामशाळेचा मार्ग दाखवितो, छान स्पर्धेने दोघांची शरीर बांधेसूद होतात, खूप वाचन असणाऱ्या बहुश्रुत मित्रांच्या सहवासात आपलेही सामान्य ज्ञान वाढते, चर्चेतून मुद्दे स्पष्ट मांडण्याची सवय होते, उत्तम वादविवादातून वाचलेले पुन्हा आठवून स्वतःच्या चिंतनाने आपण सादर करू शकतो, बघितलेले चांगले नाटक चांगला चित्रपट वाचलेले उत्तम पुस्तक यावर मित्रमैत्रिणीमध्ये चर्चा होते, एकमेकाला चांगले सुचविले जाते, सगळेच विकसित होत राहतात। बालमित्रमैत्रिणींनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आपल्याला खूप मित्रमैत्रिणी असल्या तरी आपले स्वतःचे घडणे स्वतःच्याच परिश्रमावर अवलंबून असते, त्या दृष्टीने आपण एकटेच असतो। तो ध्यास तडजोड न करता सुरू ठेवूनच आपले मित्रमैत्रिणी जपायला हवेत। हे वयच आहे नवीन मित्रमैत्रिणी जोडण्याचं, रुसण्याचं, भांडण्याचं, पुन्हा एकत्र हसण्याचं। आपल्या बेंचवरची शेजारची जागाही आपण आपल्या मित्रासाठी पकडून ठेवतो। काही वर्षे आपली बरोबरीने जातात, पण पुढे व्यवसाय भिन्न होतात, जगण्याचे मार्ग बदलतात, मग असे जागा पकडून ठेवणे शक्य होत नाही। एकाच फांदीवर पाखरं देशोदेशी चाऱ्यासाठी उडून जातात हे अटळ सत्य आहे। म्हणून संगत जोडल्यानंतर मैत्री झाल्यावरही खूप खूप मैत्रीतही दोघांचाच नव्हे तर सर्वांचाच विकास होईल अशी काळजी घ्या। आपल्या बरोबरीचा कोणी चुकतोय नको त्या दिशेला जातोय हे कळलं तर लागलीच हक्कानं त्याचा कान पकडा, चूक दाखवून द्या, त्याला योग्य मार्गावर आणा। मित्रप्रेमासाठी तुम्ही अयोग्य मार्गावर जाऊ नका। आपले मित्र कोण आहेत, कसे आहेत ते आपल्या घरात माहिती असणं आवश्यक आहे। घरापासून लपून ठेवावेत असे मित्र असू नयेत। आपल्या मित्राबद्दलची निरीक्षणे आईबाबांनी स्पष्ट सांगितली तर त्यांच्यावर रागवण्यापेक्षा तुम्ही एकटं बसून त्या गोष्टीचा विचार करा, बघा त्यांच्या मनात तुमचं उत्तम व्हावं असंच आहे, काळजीनंच ते सांगतात ना। संगतीचं महत्व सांगणारा एक गमतीदार अभंग आठवतो, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा ना। पण बिघडायचं ते कसं? परिसांच्या संगे लोह बिघडले, परिसाच्या संगे लोह बिघडले, लोह बिघडले सुवर्णाची झाले। काय मौलिक अभंग आहे हा। परिसाची संगत लाभताच लोखंडही बिघडले, पण बिघडले म्हणजे काय झाले? बदलले, त्या लोखंडाचे सोने झाले। मित्रांनो, संगत परिसाची धरावी मग सोन्याहून अनमोल क्षण हाती येतील। जरा उपदेश वाटेल तुम्हाला कंटाळवाना, पण सांगणाऱ्याचे प्रेम कळकळ लक्षात घ्या। मित्रांनो लक्षात घ्याल ना? मित्रांनो, तुमचे मित्र तुमचे भविष्य हा लेख या ठिकाणी संपला। भेटूया नवीन लेखासह।
2: जीवन मूल्यांचं अक्षय पात्र या मालिकेमध्ये सध्या आपण ऐकत आहोत घडणाऱ्या मुलांसाठी या प्राध्यापक प्रवीण दवणे लिखित पुस्तकाचे अभिवाचन।
0: तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा।

मी डॉक्टर विनिता परांजपे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. दररोज उगवतीचा सूर्य प्रसन्न अशा आजचं म्हणजेच वर्तमान काळाचं एक सुंदर गिफ्ट आपल्याला देतो. भविष्याविषयी मात्र मौन पाळतो आणि अस्ताला जाताना आपल्या वर्तमान काळाला सोबत घेऊन भूतकाळात ढकलतो आणि स्वतःही पुरतो. खरं ना? पण उद्या पुन्हा आजच्या वर्तमानाची भेट घेऊन हजर असतो. सूर्याचं झालं पण माणसांचं काय हो? माणूस मात्र वर्तमान विसरतो आणि भूत आणि भविष्य काळात जगतो, रमतो. खरं ना? हो, पण लक्षात कोण घेतं? कुंफू पांडा या ॲनिमेशन फिल्ममधलं पांडाचं एक मार्मिक वाक्य माझ्या आजही लक्षात आहे. वर्तमानातलं सुख भोगण्याचं सुचवताना कुंफू पांडा अचूकपणे आणि नेमक्या शब्दात आपल्याला सांगतो, यस्टरडे इज हिस्ट्री, फ्युचर इज मिस्ट्री, अँड प्रेझेंट इज द बेस्ट प्रेझेंट गिव्हन बाय द गॉड. पण मित्रमैत्रिणींनो, लक्षात कोण घेतं? आणि म्हणूनच आपण ह्या अमूल्य अशा ईश्वराने दिलेल्या प्रेझेंटकडे नेहमीच दुर्लक्ष करतो. देहानं वर्तमानात असलो तरी मनाने मात्र आपण भूत आणि भविष्य काळाच्या कचाट्यात असे काही सापडतो आणि त्या गुंत्यात गुंतून पडतो. आपण आनंद ही गोष्ट आज उपभोगायची सोडून भूतकाळातल्या आठवणी काढत किंवा भविष्यकाळात काय होईल या चिंतेत बुडतो आणि आजच्या आनंदी वर्तमानाला मात्र गालबोट लावतो. बघा, पटतंय का? हो, पण लक्षात कोण घेतो? खरं ना? बघा, हा म्हणजे या चकव्यात न सापडणारी व्यक्ती एखादीच असते, माझ्या आजीसारखी. भूत आणि भविष्याच्या विचारांना ती वर्तमानाच्या परिघात कधी शिरूच द्यायची नाही. म्हणजे आलेल्या क्षणाचं मनपूर्वक स्वागत करायचं आणि प्रत्येक गोष्टीतला आनंद त्या त्या क्षणी घ्यायचा आणि द्यायचाही. ती गोष्ट संपली ना की त्या क्षणी तिथंच त्या गोष्टीला निरोप द्यायचा. मग ती गोष्ट सुखाची असो की दुःखाची, ना घडणाऱ्या गोष्टींच्या कल्पनांचे मजले बांधत, स्वप्न रंगवत ती कधी आजला गमवत असे. गेलेल्या गोष्टींची वाच्यता नाही, तशीच उद्या काय होणार ह्याचाही कधीच अवाक्षरानेही उल्लेख नाही किंवा त्याविषयी कल्पना मनाचे खेळ खेळणं नाही. अशी माझी आजी, तिचं एकच वाक्य म्हणजे जीवन मंत्र होता तिचा. एक घडलं ते घडून गेलं, संपलं, आणि जे घडणार ते घडल्यावरच कळणार. मग आज आहे ह्यातच आनंदानं जगायचं आणि असंच आनंदानं प्रत्येक क्षणी ती वर्तमान जगली. हे आठवताना खरोखरच आश्चर्य वाटतं आणि आपलीच चूक कुठेतरी मनाला खाते की अरे, आपण खरोखरच वर्तमान गमवून भूत आणि भविष्यात रमताना नेमकं काय मिळवतो? भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टींची खंत आणि भविष्यकाळात अनिश्चित अशा स्वप्नात रमताना आपला शेकचिल्ली होतो. आणि या सगळ्या झमेल्यात वर्तमान आपल्या हातातनं निसटूनच जातो.
त्या दिवशी असंच काहीसं झालं. सकाळी सकाळी बेल वाजली, दारात सुलभा. अगं कधी एकदा सकाळ होती आणि तुला सांगते असं झालं म्हणून आत्ता उजाडता उजाडता आले बघ. अमेयला अमेरिकन कंपनीत जॉब मिळाला आणि 15 दिवसात त्याला जॉईन व्हायचंय. अगं काय सांगतेस सुलभे, अभिनंदन. थांब जरा असं म्हणा, मी आज जाऊन तिचं तोंड गोड करायला बर्फी आणून ती तिच्या तोंडात कोंबली. पण आता मघाचा तिचा तो उत्साह आणि आनंद याला मात्र तिच्या चेहऱ्यावर ओटी लागल्यासारखी वाटे. काय ग एवढी आनंदाची बातमी आणि असा काय करतेस चेहरा? हे बघ अगं, खरं तर जर अमेय 2 वर्षापूर्वीच अमेरिकेला गेला असता तर, म्हणजे त्याच्याबरोबरचे सगळे मित्र त्यावेळेला गेले आणि हुशार मेहनती असलेला अमेय मात्र 2 वर्ष याची वाट बघत होता, मनाने खचला होता. आणि ह्या सगळ्या ह्याच्यात त्यांनी जर काही भलतसलतं केलं असतं तर. अगं काय ग सुलभा, अगं इतकी छान बातमी सांगायला आलीस आणि हे काय, जाऊ दे सोड ना, असं काहीही घडलेलं नाही. जे घडायचं होतं ते घडून गेलं आहे ना. मग मात्र मी तिला माझ्या आजीचा मंत्र ऐकवला, हे बघ जे घडायचं आहे ते घडून गेलं, तिथंच संपलं. हो ग ती पण म्हणाली, पण आजच्या वर्तमानात न थांबता भूतकाळ सोडून आता जर तरच्या भविष्यकाळाच्या टपरीवर तिची गाडी धावायला लागली. ते सगळं आहेच खरं ग, पण काळजी वाटते. उद्या आम्ही तिकडे गेला आणि काय नाही ग, देश घर आपली माणसं सोडून एकदा मुलं तिकडं गेली की मुळी परत येतच नाहीत. उद्या आम्हीही तिकडंच तर विचाराने सुलभाला आता मात्र हुंकाच फुटला. मग मात्र आजीच्या मंत्राचा दुसरा भाग तिला ऐकवला, हे बघ सुलभे जे घडायचं ते घडून गेलं आहे ना, आणि मला सांग जे घडायचं असतं ना ते घडल्यावरच कळतं, म्हणून उगाच आपण आपल्या आजला गालबोट का लावायचं. मला सांग आज अमेयचा आनंदाचा दिवस, इतकी छान बातमी तुम्ही सगळ्यांनी छान सेलिब्रेट करा, त्याला छान ट्रीट दे, गिफ्ट दे जा, आणि हे जरतारी कुंपण आता सोडून छान वर्तमान काळ, आजचा क्षण, आजचा आनंद आमेयबरोबर साजरा करा. माझ्या होत हो मिळवून सुलभा निघाली, पण तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत माझ्या मनात मात्र खोळत राहिलं. खरंच सुलभा म्हणाली ते अगदीच खोटं नाही. आणि मग काय, त्या विचारात भरकटणारं माझं मन माझी सुलभात झाली म्हणा ना, आणि माझीच का, अनेक घटना प्रसंगी मला सांगा आपल्या सगळ्यांचेच बाबतीत असं घडतं खरं ना. हो पण लक्षात कोण घेतं, मग भूतकाळ जगताना काय, आणि भविष्यकाळात बऱ्या वाईट कल्पनांचे इमले उभारताना आपला शेकचिल्ली होतो. हो पण अशा सगळ्या प्रसंगी अनेकदा एक वाक्य आपल्या तोंडून बाहेर पडतं, ते म्हणजे असं काही घडेल असं वाटलं नाही, आणि हेच खरं वाचतो. मग ती घटना सुखद असो की दुःखद, ती घडल्यावरच कळते खरं ना. पण या जर तरच्या भूतकाळ किंवा भविष्यकाळाच्या कुंपणामध्ये अडकलो की हातून वर्तमान मात्र निसटून जातो, आणि मग आठवांची ती रीती ओंजळ आपण भरून काढतो ती भूतकाळ आणि भविष्यकाळाच्या जरतारी काटेरी कुंपण उभारून. म्हणूनच मित्रमैत्रिणींनो लक्षात घ्या, जे घडायचं ते घडतं, घडल्यावरच कळतं. म्हणूनच आजीचा मंत्र
घडे घडलं ते संपलं आणि घडे ते घडल्यावर कळेल, हा सतत मनात जपून आणि जपून वर्तमान आनंदाने जगा. आलेला प्रत्येक क्षण वर्तमान आनंदानं साजरा करा आणि आपोआप आपणच आपल्यासाठी आनंदी जीवनाची वाट मोकळी करा. बघा मित्रमैत्रिणींनो, पटतंय का? पटेलही हो, पण लक्षात कोण घेतो? पुन्हा भेटूया अशा शेअरिंगसाठी.

0: नमस्कार, मी मोहना कारखानीस सिंगापूर इथून बोलते.
1: चला जाऊया या कार्यक्रमात. आता आपण जात आहोत कॅनडा देशातील टोरोंटो या शहरात. मंडळी, मागील भागात सांगितल्याप्रमाणे टोरोंटो इथे प्रवासाला सुरुवात करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. पहिलं म्हणजे कॅनडा हा थंड प्रदेश असल्यामुळे आपण अगदी समरमध्ये म्हणजे त्यांच्या उन्हाळ्यात म्हणजे साधारण जुलै ते सप्टेंबर या महिन्यात आलो तरी इथले हवामान मात्र बदलत असते. कधी पाऊस पडतो, वादळही होते. अस्थिर हवामान हा कॅनडाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे इथे येताना आपल्यासारख्या गरम प्रदेशात राहणाऱ्या माणसांनी गरम कपडे जवळ ठेवावेत, कारण थंडीची सवयच नसते ना आपल्याला. तसेच हवामानाबरोबर कॅनडियन डॉलर करन्सी याचीही काळजी घेणं जास्त महत्त्वाचं नाही का. कॅश वापरण्याऐवजी कार्ड्स वापरण्याची मानसिकता असावी, त्यामुळे जास्ती फायदा होतो. किती पैसे संपले, किती आहेत याची कटकट डोक्याला नसते. शिवाय कुठे हरवण्याची, चोरी जाण्याची काळजी नसते. इथे सहसा चोरी होत नाही, पण तरीही सावधगिरी बाळगणंच जरुरीची असते. आपण नातेवाईकांकडे राहणार असाल तरी या गोष्टी माहिती असणे गरजेचे आहे. हवामानाचा अंदाज सांगणारे ॲप, तसेच लोकेशन सांगणारे गुगल मॅप याचा सराव करावा. ही काळाची गरज आहे हे मी वारंवार सांगत असते. असो, आता आपण फिरायला सुरुवात केली तर जाताना कसे जाल, तर कार असेल, गाडी असेल स्वतःची तर उत्तमच, पण नसेल तर उबर टॅक्सी, बस आणि सबवेचा उत्तम वापर करून आपण आपला प्रवास सोयीचा करू शकतो. तरी या प्रवासाचे आयोजन आणि नियोजन आधीच करणे गरजेचे असते, कारण हात करून ऑटो रिक्षा थांबवणे ही इथली संस्कृती नाही. म्हणजे पहा, प्रत्येक देशाचे काही फायदे आणि तोटे असतात. आता जागोजागी ऑटो रिक्षा नसल्यामुळे आपल्यासारख्या माणसांना थोडेसे अडचणीचे होते खरे, पण त्यामुळे हवेचे आणि आवाजाचे प्रदूषण इथे नसते. तसेच विक्रेते, भाजीवाले ही जातच मुळी रस्त्यावर दिसत नाही. त्यामुळे फायदा असा होतो की रस्ते आणि स्वच्छ आणि मोकळे राहतात. थोडंसं लांब जावं लागतं, कारण हे ज्या भाज्या वगैरे मिळतं ते एका मॉलमध्ये एका ठिकाणीच असतं. तिथे आपल्याला जावं लागतं. जागोजागी ठेले, दुकानं, भाजीवाले, रस्त्यावरचे हॉकर्स हे काय इथे कुठे पाहायला मिळत नाही. पण फायदा मात्र भरपूर होतो, कारण रस्ते इथे नेहमीच स्वच्छ आणि मोकळे असतात. आता टोरोंटो येथील टाउन टाउन भागाविषयी जर सांगायचं म्हटलं तर इथे खूपच चहलपहल असते. उत्तम रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्स असतात. आता कुठे राहण्याची सोय नसेल तर तुम्ही यापैकी एखाद्या हॉटेलमध्ये राहू शकता. आता या प्राथमिक टिप्स सांगितल्यानंतर मी आपल्याला काही महत्त्वाच्या ठिकाणांची माहिती सांगते. आता टोरोंटोतले सगळ्यात पहिले जाण्याचे ठिकाण, भेट देण्याचे ठिकाण म्हणजे सीएन टॉवर. हा जगातील एक प्रसिद्ध टॉवर आहे, ज्यातून शहराचा अप्रतिम नजारा दिसतो. दुसरे म्हणजे हाय पार्क्स. आता पार्क्स हे इथले वैशिष्ट्यच आहे, खासियत आहे. त्यामुळे मोठे सार्वजनिक उद्यान, अशी अनेक उद्यानं इथे दिसतात, त्यापैकीच एक हाय पार्क, जिथे चालण्यासाठी ट्रेल्स, खेळाचे मैदान आणि छोटं प्राणी संग्रहालयही आहे. स्वच्छ, हिरवीगार आणि तनमनाला वेगळाच आनंद मिळवून देणारी अशी अनेक मोठी मोठी उद्यानं इथे आहेत. तिसरी महत्त्वाची गोष्ट किंवा वास्तू ही रॉयल ऑन्टारियो म्युझियम आहे असं मला वाटतं. इथे इतिहास, कला आणि विज्ञान यांचं संगम असलेलं संग्रहालय आहे. आणि यानंतर मला सर्वात आवडलेली वास्तू कोणती असेल? ओळखलं तर वाचनालय. टोरंटो येथील पब्लिक लायब्ररी ही मला सगळ्यात आवडलेली वास्तू आहे. या ठिकाणी पुढील भागात मी तुम्हाला घेऊन जाणारच आहे. आणि इथे जेव्हा भेट द्याल तेव्हा वाचाल तर वाचाल ही प्रख्यात म्हण आपल्याला नक्कीच आठवेल. आता इथे सगळीकडे पर्यटन करत असताना, आपले प्रवास चालू असताना पुन्हा एकदा सांगते की खाद्य संस्कृतीचा जरूर लाभ घ्यावा. विशेषतः भारतीय, चायनीज, इटालियन आणि मिडल इस्टर्न पदार्थांची इथे जी रेलचेल असते त्याचा आस्वाद आपण जरूर घ्यावा. प्रत्येक ठिकाणी नवीन काही शिकायला मिळते का ते पाहत राहावे. आणि याच विचारांवर मी इथे थांबते, आपला निरोप घेते. पण पुढील भागात मात्र टोरंटो येथील पब्लिक लायब्ररीला भेट देऊन आणखी खूप काही सांगते याच वारी, याच वेळी. नमस्कार.

ते गाणी शाळेतच ती कुठल्या जातच नाही, शाळेतच ती कुठल्या जातच नाही। बघा, गाते ग कशी अंगाई, गाते ग कशी अंगाई, शिकविते कोण ग तिजला, बांधण्यास तरुवर झुला, ती खरोखर सुगरण वेचून आणते तण, ती इवलाली चोच कशी ग विणते, करणिया कामना दमते। बघना आई शिवताई ती शहाणी, झाडावर गाते गाणी, खोप्यात पिले झुलतात ती सुरक्षित खोप्यात, निगराणी दोघे करतात वेचून दाणे आणतात, ती जाते का सांग कुठे शाळेत, फिरते वादळ वाऱ्यात, मी झाडे पाने वेली पुस्तके तिची का झाली, आभाळ फळा ग निळा अभ्यास गिरविते सगळा, बोलत असते बोली आभाळाची, शाळाच पहा गगनाची। बघना आई शिवताई शहाणी, झाडावर गाते गाणी, पडते न कधी आजारी, बिजनिया चिंब जरी झाली, ना सर्दी कधी ना ताप, गाणेच सदा गातात, वाटे बाई फारच मज नवलाई, वाटे बाई फारच मज नवलाई, किती हुशार ग चिवताई, किती हुशार ग चिवताई। बघना आई चिवताई शहाणी, झाडावर गाते गाणी। का मंडळी, काही प्रकाश पडला का डोक्यामध्ये? आजीने आल्या आल्या गाणं सुरू केलं डायरेक्ट, हो गाणं सुरू केलं। बघा, चिवताई शहाणी कुठल्याही शाळेत जात नाही, सुगरण चिवताई उडीशी मुठभरच आहे, सुंदर घरटं विणते झाडावर, प्रत्येक गवताचा तागा आणायला, एवढं घरटं विणायला तिला झाडापासून रानापर्यंत गवत तोडायला किती फेऱ्या करायला लागतात, किती अगणित। गवताचे दोन तीन धागे तोडायचे, चोचीत पकडायचे, घरट्यापर्यंत पंख फडफडत यायचं, घरट्याला ते घर दोऱ्याने ओवायचं, चोचीने ओवायचं, आणि असं एवढं मोठा उलटा झुलता टांगलेला बंगला ती बांधते इवल्याशा चोचीने। बापरे, किती कष्ट! म्हटले का ती कधी, बापरे मला इतक्या फेऱ्या करायला लागतात, बापरे माझे पंख दुखले, बापरे मी कशाला घर बांधू। नाही, चिवताई सुद्धा शहाणी आई आहे, कष्टकरी आहे। तुमची आई जशी शहाणी आणि कष्टकरी आहे, घरातली सगळी कामं ए टू झेड आईला येत नाही असं एकही काम नाही। सकाळी उठल्यापासून, पहाट उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत अखंड तिचा हात चालू असतो। जगातली प्रत्येक आई अशीच आहे, पशु पक्ष्यांसहित। सुगरण असो, कावळी असो, चिमणी असो, वाघीण असो, हरिणी असो, कुणीही असो, हो कुणी बदकाची पिलं त्याच्या पाठीवरती बसून सगळ्या पिलांना पंखा देऊन बदक पाण्यामध्ये पोहतो। हो बघा, डोळे उघडून बघत जा, सगळं सृष्टी सौंदर्य तर दिसतं दिसतं, पण कोण काय करतंय? हो आपण बघितलं पाहिजे कोण काय करतंय। सुगरण कशी घरट बांधते, किती फेऱ्या करते, किती किती कष्ट करते, आणि असं कष्ट करून अथक परिश्रमाने तिचं घरट उभं करते, आणि त्या घरट्यामध्ये त्या झुलत्या बंगल्यात तिची येऊ लागली छोटी छोटी पिल्लं, अंडी घालते तिथे आणि पिलांचा जन्म होतो, आणि या पिलांना भरवण्यासाठी सुद्धा तिला अगणित अगणित फेऱ्या कराव्या लागतात। ती कधीच तक्रार करत नाही, कधीच म्हणत नाही, नेवर, तिचं कामच नाही ते, तिचं काम फक्त प्रेम करणं। हो जेव्हा एखादा माणूस एखाद्या व्यक्तीवर असं जीवापाड प्रेम करतो, जशी तुमच्या आई तुमच्या जीवापाड प्रेम करते, आणि

तुमच्यासाठी कामाचा कधीच कंटाळा करत नाही, तशी ही सुगरण सुद्धा आपल्या पिलांसाठी कधीही कंटाळा करत नाही। अथक परिश्रमाने घर तर बांधतेच बांधते, पण पिलांनाही इतकं छान वाढवते, भरवते दररोज, किडोमकडे वेचून आणते, त्यांच्या तोंडात बघता चित्र तुम्ही हल्ली व्हिडिओवर सगळं दिसतं आपल्याला पिलांना कसं भरवतात पक्षी, हो बघतो आपण। एक काळ तर मी एक तार घेऊन, हो तार, कुठेतरी तार मिळालीच, कावळा भयंकर हुशार पक्षी आहे, भयंकर हुशार, हो त्याच्या इतका चतुर पक्षी क्वचितच पाहिला असेल मी। तर झाडाला त्याने तारेने वेढे केले, अगदी आपण गाठ मारतो ना तशा गाठी मारल्या, बापरे मी तर बघतच राहिले। आणि मग त्या तारेला धरून त्याने सुंदर घरट तिथे उभं केलं। कावळे पण घरटी बांधतात नाही असं नाही, बांधतात, आणि असं म्हणतात कावळे जिथे घर बांधतात त्यावरून अंदाज येतो। कावळ्याने सगळ्यात उंच घर बांधलं तर म्हणतात पाऊस कमी पडतो, कावळ्याने मध्यावर घर बांधलं तर म्हणतात पाऊस मध्यम पडतो, आणि कावळ्याने थोडं खाली घर बांधलं तर म्हणतात पाऊस जास्त पडतो। बघा, पक्ष्यांना भविष्य दिसतं, त्यांना कळतं, सिक्स सेन्स म्हणतात, सेन्स म्हणतात त्याला, या सिक्स सेन्सने त्यांना सगळं कळतं आणि त्यानुसार ते आपल्या घरट्याची रचना करतात, कावळाही तसंच करतो। माझा सांगायचा मुद्दा असा आहे की जगातली प्रत्येक आई श्रेष्ठ आहे, ती कावळी असेल, बदकाची राणी असेल, तुमची आई असेल, तिच्या कष्टाला सीमा नसते आणि ती कधीही सांगत नाही की मी इतके कष्ट केले, कधीच सांगत नाही। तुमचा नाश्ता, तुमचा डबा, तुमची आंघोळ, तुमचं अंतरूण, तुमचं जेवण, राम राम राम राम राम। शिवाय घरातला सगळं स्वयंपाक पाणी आवरणं किती काम करते आई आपली, आणि ह्या कामाचा तिला काहीही मोबदला मिळत नाही। पर 8 तास काम केले की आम्हाला 1000 रुपये मिळतात, पण आमची आई 24 तास काम करते पण ती 1 रुपयाची अधिकारी नाही, तिला कोणी दिवसात म्हणत पण नाही की आई ग तू दमली का, तू काम करते इतकं बाई ग, तुझे पाय दाबून देऊ का, तुझं डोकं दुखतं का, तुझे हात दुखतात का, नाही। किती स्वार्थी होतो आपण, आपल्या आईचे आपल्याला कष्ट दिसत नाही तर बाकीच्याचे काय दिसणार आहे। मंडळी कृतज्ञ होऊ नका, हो जो आपल्यासाठी इतका झटतो, प्रेम करतो, काळजी करतो, त्याच्याविषयी 2 शब्द सहानुभूतीचे, प्रेमाचे बोलणं आपलं कर्तव्य आहे। तर आईविषयी कृतज्ञता व्यक्त करा, दररोज करा असं मी म्हणत नाही, कधीतरी बोला आई ग दमली का तू, आई तुला थोडा चहा करून देऊ का मी, आई तुझा अंथरूण आवरू का मी, आई इतकी खुश होईल, तिला वाटतं वा वा काय लेकरू माझं हो गुणी, आणि पटापट तुमचे पापे घेईल ते। तिची अपेक्षा नाही आहे माहिती आहे मला, पण तुम्ही केलं तर किती छान ना, मग काय बच्चे मंडळी करणार का मग। बघा, सुगरणच्या पिल्लावरून, सुगरणवरून तुम्हाला मी कुठे कुठे घेऊन गेली हो की नाही, असंच असतं ते। आपल्याला छान छान गोष्टी शिकायच्या आहेत हो की नाही। आता तुम्हाला मी काही प्रश्न विचारणार आहे। बापरे दस झालं का, नाही तुम्ही इतके हुशार आहात की प्रश्न वाचता वाचता तुम्ही उत्तर द्याल, मला माहिती आहे। कोण मी, कोण मी, चाकावरती धावते मी, मैलून मिळेल चालते मी, चाकावरती धावते मी, मैलून मिळेल चालते मी, झाडे पळतात माझ्या सवे, गाणे गातात नवे नवे, वा वा वा, झाडे पळतात माझ्या सवे, गाणे गातात नवे नवे, नद्या तळी आणि डोंगर लिलया मी जाते त्यावर, बापरे नद्या तळी आणि डोंगर लिलया मी जाते त्यावर, शुभ्रप्रपात आणि झरे पाहत असते मी बरे, शुभ्रप्रपात आणि झरे पाहत असते मी बरे, सृष्टी शोभा बघता बघता वळणा वळणा जातो रस्ता, वा वा वा, सृष्टी शोभा बघता बघता वळणा वळणा जातो रस्ता, गाव येतात आणि जातात कौतुकाने मला बघतात, गर्वाने मी धावत असते खूप खूप काम करते, गर्वाने मी धावत असते खूप खूप काम करते, दमत नाही थकत नाही चालण्याची पण असते घाई, सांगा बरे कोण मी, अजून लक्षात आले नाही, अर्थात आलं आहे आणि तुम्ही आईला ते सांगणार आहात। हो तुमच्या मनातलं उत्तर मला माहिती आहे,
हुशार आहात, लगेच तुम्ही ओळखला असणार आणि कदाचित त्या संदर्भातलं गाणं सुद्धा तुम्ही आईला म्हणून दाखवाल. आता तर मिळाली की नाही हिंट तुम्हाला? नक्की मिळाली, नक्की मिळाली. आता बघा, हिरवळ दिसते जिकडे तिकडे, हो की नाही? झाडं दिसतात माझ्यासमोर, पण झाडं आहेत, शाळा आहे माझ्यासमोर, मोठं मोठं गुलमोहराचं झाड आहे, चिकूचं झाड आहे, आंब्याचं झाड आहे, सोन चाफ्याचं झाड आहे, अरे बापरे, आणि वेलीवर फुलं सुद्धा आहेत माझ्यासमोर. शाळेत मुलं आहेत समोर, बघा फुलं आणि मुलं दोघं समोर ठेवून मी बोलते आहे. फुलं आणि मुलं दोघं समोर ठेवून मी बोलते आहे. विश्वामध्ये लाखो झाड आहेत, लाखो झाड आहेत, आणि लक्षात ठेवा ही झाड आहेत म्हणून आपण आहोत. ही झाड विश्वाचा प्राण आहेत, प्राण. झाडांविषयी नेहमीच मी तुमच्याशी बोलते आणि बोलणार, कारण मोठी मोठी झाड, वड, पिंप, लिंब, ही झाड लाखो लिटर पाणी आपल्या मुळाशी साठवतात. म्हणून जमिनीत हे पाणी असणं आवश्यक आहे. म्हणून मग झाड म्हणताय, झाड म्हणतायत आहो. आम्ही विश्वाचा प्राण आहोत, आम्हाला कमी लेखू नका, आमची निगराणी करा, आमच्यावर घाव घालू नका, आम्हाला तोडू नका, आमची जोपासना करा. झाड तळमळी काय म्हणतंय बघा, मी विश्वाचा प्राण आहे,

माती धरून ठेवतो झाडे तुम्हा वरदान, मी विश्वाचा प्राण वखारीत नेऊन ओंडके, चिरफाड हो माझी होते, घरास तुळया दारे खिडक्या घर सजवितो छान, मी विश्वाचा प्राण, मी विश्वाचा प्राण। इमारत वा असोत भिंती, पाटे पुस्तक बोरू लेखणी, इमारत वा असोत भिंती, पाटे पुस्तक

సారి వానవా, లాజవితో తూ పహాదానవా, అముచే వాచవి ప్రాణ్, అంచే వాచవి ప్రాణ్, మీ విశ్వాచా ప్రాణ్, మీ విశ్వాచా ప్రాణ్, ఘర మానతో ప్రాణ్, ఘర మానతో ప్రాణ్, తిథే తిథే మీ అహే సంగతి, ఓ జిథే తిథే మీ అహే సంగతి, ఇమారత వా అసోత భింతి హో, ఇమారత వా అసోత భింతి, అంచి వాచవి ప్రాణ్, మీ విశ్వాచా ప్రాణ్, మీ విశ్వాచా ప్రాణ్. కామండి పొడలక్కడ ఒక ప్రకాశ్ హో, ఈ సుగంధ నావాచ మంచి పుస్తక ఆయ त्याच्या दोन चार कविता मी तुम्हाला वाचून दाखवते. अतिशय छान आहे, मार्गदर्शन करणारे आहेत. आपल्याला काय गरजेचं आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आपण, हो की नाही? हो, झाडं अत्यंत आवश्यक आहे, अत्यंत. हो, जितका प्राणवायू आवश्यक आहे तितकीच झाडं आवश्यक आहे. ही झाडं आपल्याला प्राणवायू देतातच देतात, कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात, चांगलं फक्त देतात, शरीराचा कण आणि कण देतात, फुलं फळं देतात, आनंद देतात, फुलं देतात, दृष्टीसुख देतात, भुंगे पक्षी त्यांच्यावरती फिरतात, त्यांना खातात, फुलं खातात, फळं खातात. बघा, झाडं म्हणतात आम्ही विश्वाचा प्राण, आणि खरंच विश्वाचा प्राणच आहे ते. हो, झाडं नसतील तर उजाड वैराण वाळवंट, बघता तुम्ही राजस्थानचं वाळवंट बघता, मैनोन मैल तिथे झाड दिसत नाही, पाणी असत नाही, पाणी जमिनीत खोल असतं. उंटाच्या पोटातलं पाणी कधी कधी उंटाची पिशवी फाडून लोकांना प्राण वाचवावे लागतात, स्वतःच्या लक्षात ठेवा. बघा, उंट हा दोन दोन महिने बिना पाण्याचा राहू शकतो, म्हणून त्याला वाळवंटातलं जहाज म्हणतात. आणि त्याच्या पोटातलं पाणी पिऊन कधी कधी माणसांना आपले प्राण वाचवावे लागतात, त्यासाठी त्याला बलिदान करावं लागतं, बलिदान करावं लागतं. आणखी कोड घालणार तुम्हाला मग पहिल्या कवितेत सांगितलं होतं, आणखी कोड आहे का? ओळखा कोण? तारेमध्ये असते पण कधी सुद्धा दिसत नाही, तारेमध्ये असते पण कधी सुद्धा दिसत नाही, आभाळातलं काकतीने हाती कधी लागत नाही, पंखा फिरवते पण गरम कधी होत नाही, कारखान्यात शेतातही खूप खूप करते काही, सारा करते तीच खेळ जिथे तिथे लपून राही, घरामध्ये सारी कामे तिथे तिचीच मदत होई, दोन मिनिटं गेले तरी सारे काम अडवून राही, अशी इतकी महत्वाची कोण आहे सांगा बाई, रात्रंदिवस करते सेवा अहो आपली, अहो आपली. तुम्ही भरायचा पुढचा गॅप, अहो आपली मी डॅश डॅश सोडून दिलंय, तुम्हाला कळलेलं आहे काय? हो कळलेलं आहे, तुम्ही आता त्याचं उत्तर मनाशी तयार केलेलं असेल. हो, किती किती महत्वाच्या गोष्टी परमेश्वराने आपल्यासाठी निर्माण केलेल्या आहेत, सगळे कसे हात जोडून आपल्या सेवेला जणू उभे आहे. हो, झाडं आहेत, तारे आहेत, वारे आहेत, आकाश आहे, पाणी आहे, वीज आहे, बापरे बापरे बापरे, काय काय काय काय, ही सगळी मंडळी आपल्यासाठी हात जोडून उभे असते. सूर्य सकाळी नियमित येतो, कधीच चुकत नाही, त्याचं टाइम टेबल कधीच चुकत नाही, आपलं मात्र चुकतं, नेहमीच चुकतं. आला की हसत येतो, त्याची किरणांची प्रभाव पसरते, फुलांवर पडते, लगेच कळ्या उमलतात, लगेच हसतात, आपल्याला सुख देतात, आनंद देतात. पिवळे किरण आकाशातून जमिनीवर येतात, झाडं सुंदर हिरवी झाडं पिवळीच पिवळसर प्रभेने लकाकू लागतात, आणि मग झाडांची जी शोभा वाढते ती काहीतरीच अवर्णनीय अशी असते. लगेच फुलपाखरं झेपावतात, पक्षी झेपावतात. हो, फुलांचा सुगंध वारा आपल्या नाकापर्यंत सहजपणे घेऊन येतो. तुम्ही का त्याला निमंत्रण देता? अरे वाऱ्या, गंधा लवकर तर आगवेल तुला, मुळीच नाही. त्यांची जी कर्तव्य आहेत त्यांच्यामध्ये निसर्गातली ही मंडळी कधीच चुकत नाही. चंद्र चुकत नाही, सूर्य चुकत नाही, नक्षत्रे चुकत नाही, झाडे चुकत नाही, पक्षी चुकत नाही. बापरे, कोणी चुकत नाही? तुम्ही चुकता? हो चुकतो, ऐसा ऐकता ऐकतायचं नाही, खूप वेळा ऐकत नाही, आईला रागवावं लागतं. हो रागवावं लागतं, काय करणार बिचारी, तिची इच्छा नसते तरी तिला मग रागवावं लागतं. बघा, आपल्या आईसह
या पृथ्वी मातेस या पृथ्वी मातेस सगळे निसर्गातले घटक दोन्ही हाताने भरभरून आपल्या पदरात टाकतायत. ते काहीही मागत नाही. रिटर्न गिफ्ट तर मुळीच नाही. आई कधी रिटर्न गिफ्ट मागते? कधीच नाही. सूर्य कधी म्हणाला, अहो एवढा प्रकाश देतो, एवढी ऊर्जा देतो, तुम्ही काय देता मला? मुळीच मागत. निसर्गातला कोणताही घटक शिवाय आपले आई वडील आपल्याकडून काहीही मागत नाही. त्यांचं काम फक्त देणे आणि देणे, ना आपलं काम फक्त घेणे आणि घेणे. मंडळी, द्यायला शिका हो. एक हाताने दिलं तर दोन्ही हातांनी मिळतं, लक्षात ठेवा. म्हणून या निसर्गातल्या प्रत्येक घटकाकडून आपण देणं शिकूया, देणं शिकूया, देणं शिकूया हो. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. माहिती तुम्हाला विंदा करंदीकरांची प्रसिद्ध कविता. आणि काय करता वाक्य पूर्ण, एवढं तर लक्षात ठेवा. निदान देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. हो, देणारे हात घ्या, दातृत्व घ्या, दातृत्व घ्या. द्यायला शिका, त्या हातांचा गुण शिका, हातांचा गुण शिका, जे हात आपल्याला देतात, जसे आईचे हात सतत देतात. का मंडळी, आवडला का? मग जवळ आता. बाय बाय बेटांनो, बाय बाय.

0: राम राम मंडळी, मी डॉक्टर राजेश नामदेवराव आहे, म्हणजे तुमचा लाडका बाळू, बाळू ऑन एअर मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. मंडळी, आपण आज परत बोलतोय विनोद नाठे याच्याबरोबर, आणि विषय आहे शेती, शेती, शेतकी आणि शेती. विनोद, मागच्या आठवड्यात आपण बोललो होतो की शेतकऱ्याने व्यापारी होण्याची गरज आहे.
1: बरोबर.
0: सरकारने शेतकऱ्याला काही देऊ नका, त्याला MRP द्यावी असं तुझं मत आहे. कोल्ड स्टोरेज निर्माण करावे, प्रोसेसिंग प्लांट्स निर्माण करावे सोसायटी तत्वावर वगैरे.
1: बरोबर.
0: तर आता आपण असं बोलूया, एवढे कोल्ड स्टोरेज, एवढे प्रोसेसिंग प्लांट बनवणं गावोगावी शक्य आहे का? असेल तर कसं शक्य आहे हे तुझं मत मांड.
1: हा नाही, गावोगावी आपल्याला कोल्ड स्टोरेज बनवायचे नाहीये. आपल्याला कोल्ड स्टोरेज हे तालुक्याच्या ठिकाणी जी कृषी उत्पन्न बाजार समिती असते, जी शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांनी स्थापन केलेली आहे, त्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जर शेतकऱ्यासाठी माफक दरामध्ये आपण कोल्ड स्टोरेज निर्माण केले तर नक्कीच शेतकऱ्याला जो त्याचं उत्पादन येत आहे, जर कधी ते बाजारपेठेमध्ये जेवढ्याची गरज आहे त्यापेक्षा जास्त आलं तर त्याला ते साठवून ठेवता येईल, आणि जसं जसं बाजारपेठेमध्ये गरज आहे त्याप्रमाणे त्याला ते उत्पादन विकता येईल, आणि मग शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही आणि शेतकऱ्याला एक चांगला दर मिळेल आणि त्याची प्रगती होईल. परंतु आज होतंय काय माहिती का? खरं तर मी म्हणतो की आज समाजाने त्याची मानसिकता बदलण्याची गरज आहे की आपण जे अन्न खातोय, आज आपल्याला तुम्हाला सांगतो शेतकरी जे तणनाशक फवारतोय आता का फवारतोय, कारण त्याला मजूर मिळत नाहीये, आणि मजूर जरी लावला आणि ती तणनाशक निंदून काढलं त्याने, परंतु त्याला तेवढा भाव मिळत नाहीये. मग तो आता सोपी साधनं वापरायला लागला, बियाणे पण तो असे हायब्रिड वापरायला लागला की ज्यात त्याला जास्त उत्पादन मिळतंय, जेणेकरून त्याला जास्त नफा होईल. परंतु मी काय म्हणतो, जर आपण जर शेतकऱ्याला जर चांगली किंमत दिली तर तो जे कीटकनाशक जास्त फवारतोय किंवा तो जे काही खतं रासायनिक वापरतोय हे सगळं थांबवून आणि एक निरोगी अन्न तो प्रत्येकापर्यंत पोचवेल, पुरवेल, आणि म्हणून आपण सगळीकडे भेसळ झालेलो. आज तुम्ही बघा ना, बाजारपेठेमध्ये शेंगदाणा 120 रुपये किलो आहे शेंगदाणा, आणि शेंगदाणा तेल आहे 180 रुपये किलो. मला सांगा, एक शेंगदाणा, एक किलो तेल तयार होण्यासाठी 3.5 किलो शेंगदाणा लागतोय. मग जर शेंगदाणाच जर 420 रुपयाचा लागतोय तर मग त्यापासून बनवलेलं तेल 180 रुपयाला कसं विकलं जाते? म्हणजे भेसळ. तेच आता माझ्या इगतपुरी तालुक्यातले जे काही तांदूळ आहे, त्या तांदळामध्ये काय होतंय, ज्या इगतपुरी तालुक्यातल्या शेतकऱ्याने मायबापाने कष्टाने एक देशभर एक उत्कृष्ट तांदळाचे उत्पादक म्हणून नाव कमावलं, परंतु आज ते भात शेतकऱ्याकडनं मातीमोल किमतीने घेऊन आणि ते तांदूळ काढून आणि जे बापर राज्यातून वगैरे निकृष्ट दर्जाचं एक वेगळं भात येत आहे, राशनचं तांदूळ, या असं सगळं त्यामध्ये माझं तांदूळ मिक्स केलं जात आहे, आणि देशभर नफा वाढवण्यासाठी जे व्यापारी मिक्सिंग करताय ना, ती मिक्सिंग सुद्धा थांबवावी, म्हणजे शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही, अशी माझी या सगळ्यांना या माध्यमातून एक विनंती आहे.
0: शेतकऱ्याने व्यापारी होण्यासाठी काय करावं? संघटित होणं.
1: बरोबर.
0: त्याच्यानंतर संघटित होणं म्हणजे नेमकं काय करावं?
1: संघटित होणं म्हणजे काय होतंय, आज शेतकऱ्याने आज मोबाईल आहे, व्हॉट्सअप आहे, आपण जर प्रत्येक गावाचे व्हॉट्सअप ग्रुप तयार केले, तालुक्याचे व्हॉट्सअप ग्रुप तयार केले, आणि कृषी सहाय्यक जे सरकारने नेमलेले शेतकऱ्याच्या सेवेसाठी, खरं तर त्यांनी प्रत्येक वेळेस पाणी परीक्षण करून, जमिनीचं माती परीक्षण करून, आणि त्या महिन्यातलं जे काही वातावरण आहे तिकडे कोणतं उत्पादन चांगलं होईल हे सगळं शेतकऱ्यांना एक तर मार्गदर्शन करावं, आणि मग शेतकऱ्यांनीच ठरवावं की आता आपण किती जणांनी टोमॅटो लावले पाहिजे, किती लोकांनी कांदे लावले पाहिजे, किती लोकांनी भाजीपाला पिकवला पाहिजे, हे सगळं जर एक असं नियोजन झालं, आणि मला असं वाटतं हे थोडंसं डिफिकल्ट आहे हे करणं, म्हणून या सगळ्यावर एकच पर्याय आहे की प्रत्येक कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यासाठी कोल्ड स्टोरेज तयार करावं.
0: बरं, कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे नेमकं काय असतं?
1: ती शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी
0: जिल्ह्यात असते का
1: तालुका? तालुका स्तरावर असते ती, आणि तिथे हा बाजार भरतो. तिथे शेतकऱ्याचा,
0: आता मला एक सांग, छोटा शेतकरी असेल, 1 एकर, 1/2 एकर, तो शेतकरी त्या बाजार समितीपर्यंत पोहोचतो का त्याचा माल घेऊन?
1: हो, शेतकरी बाजार समितीपर्यंत पोहोचतो, परंतु आज प्रत्येक बऱ्याच
0: तेवढं तो अफोर्ड करू शकतो
1: नाही, तो पण त्याला पर्याय नसतो ना.
0: नाही, पण करू शकतो.
1: हो, करू शकतो.
0: बरं, आता बाजार समिती.
1: हा, बाजार समितीमध्ये काय होतंय की तिथं शेतकऱ्याला ज्या पद्धतीने संरक्षण मिळायला पाहिजे.
0: संरक्षण म्हणजे काय?
1: संरक्षण म्हणजे की तो जिथे जेव्हा जातो तर तिथे त्याला त्याचा माल वगैरे घेऊन गेल्यानंतर तिथं त्याचा मालाचा लिलाव झाला पाहिजे, तिथं जास्तीत जास्त व्यापारी उपलब्ध केले पाहिजे. परंतु आज प्रत्येक बाजार समितीमध्ये लिलाव जो होतो तो व्यापारी कंडी करून करतात.
0: म्हणजे काय?
1: म्हणजे त्यांचं काय होतं की ते संघटित आहे, म्हणजे ते ठरवता की आता आपण आज याच्यावरती कोणी बोलायचं नाही. म्हणजे उद्या समजा बाजारात गेले तुम्ही, तुम्हाला टोमॅटो विकत घ्यायचं आहे व्यापाऱ्यांना, तर ते काय करतात, ते किंमत ठरवतात ती का 200 रुपये जाळीच्या वरती कोणी घ्यायचंच नाही. आणि मग शेतकरी काय करतो, शेवटी त्याला ते शेतकऱ्याची मजबुरी अशी आहे की तो घरून एक तर त्याने ते टोमॅटो तोडण्यासाठी मजूर लावला, त्यानंतर ते एका गाडीमध्ये भरून त्याने ते मार्केट कमिटीपर्यंत त्या बाजारपेठेपर्यंत आणले. आता त्या शेतकऱ्याला परत ते टोमॅटो घरी घेऊन जाणं शक्य नाही, त्याचा खर्च झालेला आहे. आणि ह्या मजबुरीचा फायदा उचलतो व्यापारी आणि मग तो त्याला कमीत कमी भावाने ते टोमॅटो किंवा ते उत्पादन
0: लागतात,
1: त्याला विकावेच लागतात,
0: फेकावे लागतात,
1: फेकावे लागतात. त्यामुळे जर तेच कोल्ड स्टोरेज जर झालं तर जर तो काय करी,
0: हे मला सांग, हे व्यापारी शेतकऱ्याची मुलं वगैरे नसतात का, ते हे काय वेगळेच असतात?
1: नाही नाही,
0: बिझनेसमॅनच असतात काय?
1: नाही,
0: शेतकऱ्याच्या मुलांनी जे प्रगतीशील शेतकरी, जे श्रीमंत शेतकरी, श्रीमंत सुद्धा आहे विनोद,
1: हो आहे,
0: ते नाही म्हणू शकत.
1: नक्कीच आहे,
0: काही व्यापारी आहेत जे श्रीमंत आहेत, जे प्रॉपर करतात आहे, तर ते व्यापारी का नाही बनत आहे? म्हणजे मला एक सांग, श्रीमंत शेतकऱ्याला गरीब शेतकऱ्याची काळजी नाहीये का?
1: नाही, श्रीमंत शेतकरी आता तसं पाहिलं तर राहिलाच नाही. जो श्रीमंत झालेला आहे तो आज कुठेतरी त्याचा मुलगा एकतर त्याने कलेक्टर केलाय, त्याचा मुलगा एकतर डॉक्टर आहे, इंजिनियर आहे,
0: त्याला
1: आता तो स्थितीपासून आता दूर गेलाय. आज दूर कशाला जाता? जेव्हा मी सरकारी कार्यालयांमध्ये मी जेव्हा शेतकऱ्याचे प्रश्न घेऊन जातो तेव्हा ते अधिकारी मला सांगतात की बाबा रे, मी शेतकऱ्याचाच मुलगा आहे. परंतु हाच शेतकऱ्याचा मुलगा अधिकारी झाल्यानंतर शेतकरी बापाला विसरतो आणि त्याला हेरझारा घालायला लावतो. आणि त्याच्या नाहीतर मला सांगा, जर प्रत्येकाने जर जाणीव ठेवली की शेतकरी जगाचा पोशिंदा आहे आणि तो जगला
0: नाही रे, ते सगळ्यांना माहिती आहे, पण स्वार्थासमोर हे पोशिंदा विशिंदा सगळं जातं. स्वार्थ जेव्हा आड येतो ना,
1: मला एक इथं एक गोष्ट सांगायला लागेल की एक हरभऱ्याचं शेत होतं आणि त्या शेतावर तिथं झाडावर काही माकडं होते आणि ते माकडं ते हरभरे खायचे आणि त्या माकडांना हुसकणारा माणूस मेला. त्या माकडांना खूप आनंद झाला की आपल्याला हरभऱ्याच्या झाडावरून खाण्यापासून अडवणारा, आपल्याला हुसकणारा माणूस मेला. परंतु दुसऱ्या वर्षी तिथे हरभराच कुणी लावला नाही. मग त्या माकडांना कळालं की तो शेतकरी होता. तसं हे आताच्या ह्या माकडांना जर कळालं की शेतकरी जगला तरच आपण जगणार आहे, तरच शेतकरी जगणार आहे.
0: हे विनोद, मला काही अनुभव शेतकऱ्यांचे सांग जे तू पाहिलेले ऐकलेत, ते ऐकून तुझ्या डोळ्यात पाणी आलं आणि तुला वाटलं की आपण यांच्यासाठी काही करायला पाहिजे.
1: नाही नक्कीच, मी जेव्हा इगतपुरी तालुक्यामध्ये मी जास्त प्रमाणात फिरतो.
0: हे विनोद मला एक सांग, इगतपुरीमध्ये इतका भरभरून पाऊस होतो, मग उन्हाळ्यात दुष्काळ का होतो? पाणी सगळं वाहून जातं का?
1: नाही,
0: म्हणजे तुम्ही इगतपुरीचे लोक मुंबईला पाणी देता, नाशिकला पाणी देता, आजूबाजूला सगळीकडे पाणी देता, मग तुम्ही का उन्हाळ्यात हंडा घेऊन 5-5 मैल जाता?
1: नक्की नक्की नक्की, तेच तेच काय होतंय, इगतपुरी तालुका म्हणजे पावसाचं माहेरघर. आमच्याकडे पाऊसही खूप पडतो आणि अख्ख्या महाराष्ट्राला पाणी पाजणारा तालुका. माझ्या तालुक्यामध्ये जवळजवळ 13 मोठी मोठी धरणं आहेत, छोटी मोठी कालवे आहेत, आणि असा एक प्रकल्प नाही आहे की जो प्रकल्प माझ्या तालुक्यात झाला नाही. असं असताना सुद्धा माझ्या तालुक्यामध्ये अशी बरीच गावं आहे, अशी बरीच खेडी आहे, बरीच पाडे आहेत, वस्त्या आहेत की जिथे अजून आम्ही पाणी पाजू शकलो नाही. म्हणजे शासनाच्या ज्या योजना येत आहेत, आता हर घर नल का जल ही जी योजना आहे, परंतु तिचे पूर्ण त्या तालुक्यामध्ये जेव्हा मी फिरतो सगळीकडे ह्या ठेकेदारांनी अधिकाऱ्यांनी
0: अजून पोहोचवली नाही.
1: नाही हा सगळ्यांनी, म्हणजे अजून ती व्यवस्थित प्रॉपर जशी जायला पाहिजे ती तशी गेलीच नाहीये. म्हणून मला असं वाटतं,
0: त्याच्यासाठी काय व्हायला पाहिजे असं वाटतं तुला?
1: त्यासाठी प्रत्येकाने जर त्याचं काम प्रामाणिकपणे केलं ना,
0: क्या बात.
1: आता समजा मला, मी जर ठरलं, मी आता एखादा अधिकारी एखादी नोकरी जॉईन करताना मला कळालं की मला इथे 80,000 रुपये पगार आहे, मला इथे 1,00,000 रुपये पगार आहे, पण जर त्यात मी समाधानी आहे, हा, आणि मी जर प्रॉपर फक्त त्या पगारामध्ये समाधानी राहून आणि हे राज्य रहितेच आहे
0: आणि 80,000 रुपये भरपूर पगार आहे
1: हो ना, मग मी सेवक म्हणून जर काम केलं आणि कुठलीही अपेक्षा केली नाही आणि जर प्रामाणिकपणे जर ज्याने त्याने, मी नेहमी माझ्या व्याख्यानांमध्ये सांगतो की काही व्हा, उत्कृष्ट व्हा, शिपाई झालात उत्कृष्ट व्हा, चपराशी झालात उत्कृष्ट व्हा.
0: उत्कृष्ट नाही, प्रामाणिक व्हा.
1: हा उत्कृष्ट म्हणजे प्रामाणिक, तेच त्याचा समानार्थी शब्द आहे.
0: नाही ना, आजकाल उत्कृष्ट म्हणजे श्रीमंत आहे बाबा.
1: हे पण
0: हे दुर्दैव आहे भारताचं.
1: नाही नक्कीच,
0: उत्कृष्ट म्हणजे माझ्याकडे सगळ्या गाड्या आहेत, हे दुर्दैव आहे. म्हणजे आजकाल स्वच्छ चरित्राच्या माणसापेक्षा ज्याच्याकडे खूप जास्त पैसा आहे त्याला सन्मान आहे.
1: बरोबर आहे.
0: आणि मग तो पैसा कशा दृष्टीने कमवलाय, कोणत्या सोर्सने कमवलाय, ते दुर्लक्षित जातं. मग तो वळला की बोललं जातं, अरे हा इसका करके पैसा कमाय, ये करताय वो करताय. मग तो समोर आल्यावर त्याचे फक्त बुटांवर डोकं ठेवायचं बाकी असतं.
1: नाही नक्कीच, आज काय झालं, लोक पॅकिंगवर जात आहे. म्हणजे आज काय झालं, खोट्या नाण्याचा जास्त बोलबाला आहे, खोटं नाणं जास्त चालतंय. त्यामुळे होतंय काय, म्हणजे आज लोकांना गोड गोड बोलणारा, ह्या बोटाचा थुका त्या बोटाला लावणारा, ही अशीच माणसं जास्त भुरळ पाडताय. आणि जो खरा आहे, परंतु मी या माध्यमातून समाजाला एक आव्हान करेल की बाबा रे, औषधे ना, गोड हे नेहमी आजार निर्माण करतं शरीरामध्ये, गोड पदार्थ, कडू हे आजार बरे करतं. काही माणसं जी बोलणारी आहे तोंडावर, म्हणजे संत तुकाराम महाराज,
0: बाळू बाळू अनेरमध्ये बाळू सुद्धा किती स्पष्ट बोल.
1: नक्की नक्की नक्कीच नक्कीच,
0: गर्दी कौतुक आमचं थोडं.
1: हो हो नक्कीच, म्हणजे तुमचं कार्य मी असं म्हणेल की संत तुकाराम महाराजांनी सांगितलंय, सत्य सांगा लोका जरी कडू लागे.
0: क्या बात,
1: म्हणजे लोकांना कडू जरी लागत असेल तरीही सत्य सांगा. मी माझ्या व्याख्यानाची सुरुवातच अशी करतोय की मी इतिहासातल्या कुठल्या एखाद्या युद्धाच्या प्रसंगावर तासन तास आरशासमोर सराव करून तुमच्या पुढे नाचायला किंवा नाचवायला नाही आलोय, मी विचार पेरायला आलोय.
0: विनोद, तुझ्याबद्दल सांग, तू कुठला आहेस प्रॉपर?
1: मी इगतपुरी तालुक्यामध्ये गोंदे दुमाला म्हणून गाव आहे, जिथे आता खाजगी 100 पेक्षा जास्त उद्योगधंदे आलेत. मी मुळात शेतकऱ्याचा मुलगा आणि अतिशय गरिबीतून मी मोठा झालो.
0: आई वडील शेतकरी?
1: हो, आई वडील शेतकरी. जिल्हा परिषद
0: शेती होती साधारण
1: 10-12 एकर जमीन असेल, म्हणजे जास्त नाही. आमच्याकडे
0: कोरडवाहू
1: बागायती, नंतर बागायती केल्या, आधी कोरडवाहूच होत्या. परंतु मग जिल्हा परिषदेच्या शाळेत माझं 7वी पर्यंत शिक्षण झालं. त्यानंतर
0: त्यावेळेस कशी होती जिल्हा परिषदेची शाळा?
1: एकदम उत्कृष्ट. आणि त्याचं कारण, बरं झालं तुम्ही एक महत्वाचा प्रश्न विचारलाय, त्याचं कारण हे असं होतं, त्या काळातले जे शिक्षक होते ना ते कार्यालयीन राहत होते. म्हणजे ज्या गावात शिक्षक आहे ते सगळे त्या गावातच राहत होते आणि त्यांची मुलंही त्या जिल्हा परिषदेच्याच शाळेत असायची. आता काय झालंय, 20-25 किलोमीटरवर जाऊन शहरात शिक्षक राहतात.
0: शिक्षकांना शहरातच राहायचं
1: हो, आणि त्यांची मुलं कॉन्व्हेंटला शिकताय. आणि हे माझ्या, म्हणजे सगळे शिक्षक नाही, काही शिक्षक माझ्या विद्यार्थ्यांसमोर बसून इथून त्यांच्या बबल्याचा बबलीचा अभ्यास घेत आहे फोनवर.
0: काय बोलतोस,
1: बबले क्लासवरून आली का, बबले जेवली का, बबल्या झोपला का? आणि इथं माझ्या मुलांचं दुर्लक्ष आहे. आज जिल्हा परिषदेच्या शाळा आहे ना, भयान अवस्था आहे. मी ज्या ज्या शाळेला व्हिजिट केली, काही शाळा कौतुक करण्यासारख्या आहे, पण काही शाळांमध्ये 8वीपर्यंत मुलांना वाचायला येऊ नये, मराठी वाचायला येऊ नये. हो, मराठी वाचायला येत नाहीये, मग ती 8वीला गेली कशी? तर त्यांना नापास करायचाच अधिकार नाही. आता 8वीला बोर्ड केलाय, परंतु तोपर्यंत मग ही माझी गरिबाची मुलं या स्पर्धेच्या युगामध्ये टिकणार कशी सांगा ना. त्यांना जर नापासच करायचं नाही, मी काय म्हणतो, उलट जास्तीत जास्त परीक्षा असू द्या, मुलांना परीक्षेला सामोरं जाण्याची त्यांच्यामध्ये हिंमत वाढवा.
0: सोनं आगीतच टाकावं लागतं.
1: बरोबर, नक्कीच.
0: बरं, जिल्हा परिषदेत शिकला मग पुढे?
1: हा, जिल्हा परिषदेत शाळेत शिकलो, नंतर वाडीवरे येते हायस्कूलमध्ये, नंतर केटीसीएम कॉलेजला कॉलेज जीवन.
0: काय केलंस, एज्युकेशन काय घेतलं?
1: ग्रॅज्युएशन बी ए. मी जेमतेम शिकलो. खरं तर मी जेव्हा 10वी झाली त्यानंतर मी, म्हणजे 5वीला असतानाच माझ्या हातामध्ये वडिलांनी शिवचरित्र दिलं आणि मला ते शिवरायांचं जे 400 वर्षापूर्वी लोकशाही राज्य निर्माण केलं, म्हणजे सरंजामशाही युग होतं या पृथ्वीवर आणि छत्रपती शिवाजी राजांनी त्या सरंजामशाही युगाला कलाटणी देऊन लोकशाही राज्य निर्माण केलं. आणि म्हणजे मला सांगायला आवडेल की छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडानंतर 200 वर्षाने युरोपमध्ये लोकशाही आली. अमेरिकेतली राष्ट्रीय अध्यक्ष पद्धत सुद्धा त्या स्वराज्यातून घेतलेली प्रेरणा आहे. आणि म्हणूनच आज मला नेहमी प्रश्न पडायचा की आपण राजेशाही नाकारली, लोकशाही स्वीकारली, आणि मग एका राजाचा ह्या लोकशाहीमध्ये उदो का होतोय? तर त्याचं हे कारण आहे, कारण त्या बघा, शिवरायांच्या स्वराज्यामध्ये पंतप्रधान, मुख्यमंत्री, अष्टप्रधान, मंत्रिमंडळ, ही सगळी शिवरायांची निर्मिती. आणि म्हणून मी त्याने प्रभावित झालो आणि मला खूप असं कादंबऱ्या, बरंच मी
0: अवांतर वाचन,
1: हा अवांतर जास्त वाचन केलं. ज्ञानेश्वरी वाचली, गीता वाचली, त्यामुळे अध्यात्म आणि हे सगळं मी जास्त संत तुकाराम महाराजांच्या विचाराने फार प्रभावित आहे. म्हणजे मी असं सांगेल, मी नेहमी सांगतो की संत तुकाराम महाराजांचा गाथा जसा बुडवला तरी तरला, तसा संत तुकाराम महाराजांच्या अभंग ज्या माणसाने स्वतःच्या जीवनामध्ये उतरवले, त्या माणसाला सुद्धा कुणी किती बुडवण्याचा प्रयत्न केला तरी तो त्याच्या जीवनात संत तुकाराम महाराजांच्या गाथ्याप्रमाणे तरुण गेल्याशिवाय राहत. एवढा प्रभाव संत तुकाराम महाराजांच्या प्रत्येक अभंगामध्ये. मी शेतकऱ्याला नेहमी सांगतो की शेतकरीच वारकरी आणि वारकरीच शेतकरी आहे, ज्यावेळेस संत तुकाराम महाराजांचे वारकरी शेतकरी झाले आणि तेच शेतकरी जेव्हा धारकरी झाले तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य उभं राहिलं नक्कीच. आणि ह्या पृथ्वीवर एकमेव राजा आहे.
0: आता शेतकऱ्याला पुन्हा धारकरी होण्याची वेळ आली आहे.
1: हा नक्कीच.
0: तलवार घेऊन नाही,
1: नाही
0: फक्त स्वतःसाठी संघटित होऊन सरकार विरुद्ध संप विंप न करता संघटित होऊन स्वतःची चळवळ निर्माण करावी जी त्यांना पुढे घेऊन जाईल.
1: सरकारने अनेक सोयी केलेल्या आहेत फक्त त्या माझ्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाहीये.
0: उदाहरणार्थ
1: म्हणजे आता काय होतंय, सरकारने कृषी सहाय्यक नेमलेत प्रत्येक विभागामध्ये. त्याच कृषी सहाय्यकांनी जर प्रामाणिकपणे त्यांचं काम केलं, आता प्रत्येक तालुक्यामध्ये आपण हवामान केंद्र आहे, कृषी केंद्र आहे, ते सगळे त्या विभाग आहे, कृषी विभाग, हवामान खातं आहे, यांनी जर शेतकऱ्याला प्रॉपर माहिती पुरवली, हवामानाचा अंदाज कळवला, त्यांनी काय कुठले उत्पादन घेतले पाहिजे, नाही शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाही
0: का? आता व्हॉट्सअप सगळ्यांकडे
1: सगळे. मी तेच सांगतो ना, पूर्वी तलवारी भाले शस्त्र होते, आता इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप, आता ही शस्त्र झालीत. आणि मग शेतकऱ्यांचा
0: व्यापार वापर चांगला झाला
1: की नक्कीच नक्कीच.

0: त्याच्यामुळे सगळं शेतकऱ्याला, म्हणून मी सांगतोय की शेतकऱ्याला आता मिनिमम MSP नाका देऊ. शेतकऱ्याचं उत्पादन कॉस्ट ह्या कृषी संशोधन केंद्रानेच ठरवावे, सरकारने ठरवावे, आणि त्यानंतर त्याचा नफा, असे जसे आपण प्रत्येक उत्पादनाची एक किंमत ठरवतो, त्याची उत्पादन त्याला किती उत्पादन लागत लागलं, त्याला त्या बनवण्यासाठी वस्तू किती खर्च आला, त्याचं रेट कार्ड बनवतो आपण, आणि नंतर त्याला त्याचा नफा, डिस्ट्रीब्युटरचा नफा, त्याची मार्केटिंगची जाहिरातीचा खर्च, ते सगळं ॲड करून त्याची त्या वस्तूची किंमत ठरवली जाते. तशी किंमत माझ्या शेतकऱ्याची पिकाची ठरवावी, त्याची शेतकऱ्याची प्रगती होणार नाही.
1: विनोद, मला एक सांग, आता समजा शेतकऱ्यांचं असं ठरलं की आम्ही या एरियात हे पीक घेऊ, त्या एरियात हे पीक घेऊ, म्हणजे ते ओव्हर प्रोडक्शन नाही होणार, ओव्हर प्रोडक्शन झाल्यामुळे रेट तुटतो, तो तुटणार नाही.
0: बरोबर
1: आहे. मग याच्यासाठी काय करायला
0: पाहिजे? हे मला
1: हे अवघड आहे,
0: जास्त अवघड वाटतंय.
1: कारण
0: नाही, कारण
1: पण त्याच्याशिवाय पर्याय
0: नाही. नाही, पर्याय नाही, पण काय होतंय, आता समजा मी टोमॅटो लावला, आता मग त्याच्यामध्ये काय होतं की तो दुसरा शेतकऱ्यांमध्ये एवढं हे असं प्लॅनिंग होणार नाहीये, म्हणून त्यावर एक पर्याय आहे की कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कोल्ड स्टोरेज निर्माण करावे, शेतकऱ्याचं पीक कितीही उत्पादन होऊ द्या, ते आपल्याला त्याला साठवता येईल आणि बाजारपेठेतल्या गरजेनुसार त्याला विकता येईल.
1: बरं, हे झालं नाशवंत पिकाबद्दल. आता गहू झाले, बाजरी, ज्वारी, आजकाल बाजरी ज्वारी तर गव्हापेक्षा जास्त किमतीने विकले जात आहेत, त्या शेतकऱ्यांची काय अवस्था आहे?
0: त्या शेतकऱ्यांना पण
1: जी नाशवंत नाही आहे.
0: नाही, नाशवंत नाही आहे, परंतु त्याला जी किंमत मिळायला पाहिजे ती मिळत नाही आहे ना, त्याला जो उत्पादन खर्च जो येतोय ना तो येत नाही आहे. जर त्याने जर
1: आम्ही तो खूप महाग येतोय पुन्हा व्यापारी चालामध्ये.
0: हा, परत व्यापारीच मध्ये आला नाही, व्यापारीच मोठा होतोय, कारण त्याला ते साठवता येत नाही. आता शेतकऱ्याचं असं आहे, त्याला पिकवता येतं पण त्याला साठवता सुद्धा येत नाही, त्याच्याकडे तेवढी साधनं नाही आहेत, म्हणजे उंदीर घुशी यांच्या माध्यमातून नष्ट होतं आणि परत त्याची गरज, कारण त्याने त्या पिकाच्या भरोशावर जे कर्ज घेतलं आहे किंवा त्या पिकाच्या भरोशावर त्याने कीटकनाशकं, खतं आणि परत लेकीबाळी सणावाराला येतात, त्यांची चोळी वांगडी असेल, हे सगळं जे शेतकऱ्याचं जो आज जी संस्कृती आहे ग्रामीण भागामधली, ते सगळं जपवणूक करता करता शेतकऱ्याचं त्या सगळ्या पिकाच्या भरोशावर खूप काही प्लॅनिंग असतं.
1: मला आणखीन एक प्रश्न विचारायचा. आम्ही असं ऐकतो की शेतकरी गाव जेवण वगैरे करतात लग्नात वगैरे, ही खरी परिस्थिती आहे का?
0: नाही,
1: म्हणजे तो जो शो ऑफ करतात, याने गाडी घेतली तर आपणही घ्यायची, असं आहे का खरंच?
0: नाही नाही नाही, असं नाही आहे.
1: प्रत्येक ठिकाणी
0: नाही, प्रत्येक ठिकाणी नाही आहे. ते काय होतंय, तो शेतकरी आज जर संस्कृती जर कुणी जोपासत असेल तर ते ग्रामीण भागामध्ये शेतकरी जोपासतोय. परंतु मी या माध्यमातून माझ्या शेतकऱ्यांना एक विनंती मी नक्की करेल की त्यांनी आपण जे काही स्पर्धा चालली आज की माझ्या भावाच्या मुलीचं लग्न असं झालं म्हणून माझं लग्न व्हावं, पण तो काय करतो, त्या शेतकऱ्या इतका आहे ना उदार आणि दयाळू, आणि आपण त्याला जो राजा म्हणतो तो तसा आहे. तो काय विचार करतो, समजा मला जर एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे, ती मुलगी जरी मुलगा असती तर त्यालाही मला जमीन ठेवावी लागली असती, त्याला घर करावं लागलं असतं, आणि मग तो काय करतो, तिच्या हिश्श्याचा जो काही खर्च आहे तो तिच्या लग्नासाठी, तिच्या हाऊस म्हणून तो त्या लेकीसाठी तो करत असतो. म्हणून तो आता मध्यंतरी कुणीतरी म्हटलं की शेतकरी कर्ज काढतो आणि त्याच्यामध्ये मुलींचे लग्न करतो वगैरे वगैरे, ते नाही. आपण शेतकऱ्याची ती वेळ आपण का आणली, शेतकऱ्या आपणच आणली, कारण शेतकऱ्याच्या पिकाला आपण आजही एवढे वर्ष झाले आपण त्याला पिकाला हमीभाव देऊ शकत नाही आहे, स्वामीनाथन आयोग का मान्य करू शकत नाही आहे. जर आज काहीच नकोय माझ्या शेतकऱ्याला, जर स्वामीनाथन आयोगाने ज्या सूचना दिल्या त्या सूचना जर आपल्या राज्यामध्ये आपल्या देशामध्ये जर मान्य झाल्या आणि त्याप्रमाणे जर माझ्या शेतकऱ्याला जर त्याच्या उत्पादनाची किंमत मिळायला लागली तर कुठल्याही कर्जमाफीची गरज नाहीये, उलट सरकारला शेतकरी कर्ज देईल.
1: काय बोलतोय?
0: हो, ही परिस्थिती आल्याशिवाय राहणार नाही.
1: बरं, आता तू जागोजागी व्याख्यान वगैरे करतो, तर माझी प्रामाणिक इच्छा आहे तू शेतकऱ्यांना सांगावंस की व्यापारी बना. तुझे जे मत आहे की त्यांनी संघटित व्हावं,
0: हो,
1: त्यांनी ठरवावं की कोणतं पीक गावांनी घ्यायचं, असं काहीतरी करावं.
0: नक्कीच ते करणार, आणि सरकार दप्तरी पण आम्ही पाठपुरावा करणार की प्रत्येक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माझ्या शेतकऱ्यासाठी कोल्ड स्टोरेज ठेवा. आणि जे पीक कर्ज देतोय आता, पीक तारण कर्ज म्हणजे अनेक बाजारपेठा कृषी उत्पन्न बाजार समित्या देतात, परंतु आपल्या जिल्ह्यातल्या एकही बाजार समिती देत नाहीये. मी या माध्यमातून त्यांनाही सांगेल, म्हणजे काय असतं, एखादं उत्पादन आलं त्या उत्पादनाच्या त्या पिकाच्या भरोशावर शेतकऱ्यांनी जे कर्ज केलेलं आहे किंवा जे उधार घेतले, कर्ज म्हणजे तो काय असं त्याचं वायात खर्च नाही, त्या उत्पादनासाठीच त्याने कर्ज केलेलं असतं. आणि मग त्याला जर योग्य किंमत नसेल ते धान्य, उदाहरणार्थ भात घेऊ आपण, जर किंमत नसेल त्यावेळेस बाजारपेठेत, तर कृषी उत्पन्न बाजार समितीने ते पीक त्यांच्याकडे साठवून घेणं आणि त्याच्यावर पीक तारण कर्ज त्या शेतकऱ्याला दिलं तर त्याला मातीमोल किमतीने ते उत्पादन विकायची वेळ त्याच्यावर येणार नाही. अशी माझी या

0: माध्यमातून सगळ्यांना विनंती आहे.
1: विनोद, छान काम करतोयस, असंच कर, असाच लढत राहा. जाता जाता तुझ्या युट्यूब चॅनलचं जर तू नाव सांगितलं.
0: माझं युट्यूब चॅनल भूमिपुत्र फाउंडेशन आणि फेसबुकला पण भूमिपुत्र फाउंडेशन म्हणून आहे. आणि माझा नंबर आहे, मला सांगायला आवडेल शेतकऱ्यांना, 98 90 97 90 97 9890 97 90 97.
1: धन्यवाद विनोद, तुझ्या इच्छा पूर्ण होत एवढीच माझी देवाकडे प्रार्थना.
0: नक्कीच.
1: मंडळी, आपण सामान्य लोकांच्या हातात एकच आहे, शेतकऱ्यांकडनं त्याला हव्या त्या भावामध्ये भाजी पाला गहू तांदूळ विकत घ्या शेतकऱ्याकडनं. राम राम मंडळी, भेटूया.

भावार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे, भाग 43, मृत्यूची लक्षणे आणि वैशिष्ट्ये। हा दिगंबर समाधिस्थ योगी आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा हटयोगी आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा राजयोगी आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा वीतरागी आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा ब्रह्मचारी आहे, हा जटाधारी आहे, हा निराहारी आहे, हा योगेश्वर आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा संत आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा महंत आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा गुप्त होणारा आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा स्वतंत्र आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा परतंत्र आहे असं मृत्यू म्हणत नाही। सर्व जीवांना मृत्यूच प्राशन करतो। काही मृत्यूच्या मार्गावर गेले, काही मृत्यूच्या अर्ध्या वाटेवर आहेत, काही वृद्धपणी शेवटास गेले। मृत्यू बाल म्हणत नाही, मृत्यू तारुण्य म्हणत नाही, मृत्यू सुलक्षण म्हणत नाही, मृत्यू छान बोलणारा विचक्षण म्हणत नाही, मृत्यू हा आधार असे म्हणत नाही, मृत्यू हा उदार असं म्हणत नाही, मृत्यू हा चतुरंग जाणणारा सुंदर असं म्हणत नाही, हा पुण्यपुरुष आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा हरिदास आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा विशेष सत्कृत्य केलेला नर आहे असं मृत्यू म्हणत नाही। अशा प्रकारे मृत्यूपासून कोणीही सुटत नाही। मागे पुढे केव्हा तरी विश्वासाने मृत्यूच्या मार्गावर जावेच लागते। चारी खाणी चारी वाणी 84 लक्ष जीव योनी जितके जन्माला आले तितके प्राणी मृत्यू पावतातच। मृत्यूच्या भीतीने पळून जाऊ पाहिले तरी मृत्यू सोडत नाही। मृत्यूला काहीही केल्यास कविता येत नाही। हा स्वदेशी असं मृत्यू म्हणत नाही, हा विदेशी असं मृत्यू म्हणत नाही, हा निरंतर उपवासी असं मृत्यू म्हणत नाही, हा थोर थोर असं मृत्यू म्हणत नाही, हा हरिहर असं मृत्यू म्हणत नाही, हा भगवंताचा अवतार असं मृत्यू नाही म्हणत। श्रोत्यांनी रागवू नये, पण हा मृत्यूचा लोक आहे हे सगळ्यांना माहिती आहे। जन्मलेला प्राणी मरणारच आहे याबाबत मनामध्ये शंका नाही। हा मृत्यूलोक म्हणून विख्यात आहे, सगळेजण लहान थोर जाणतात, मात्र संशय घेतला तरी तो मृत्यूलोक आहे तो तसा नाही असे होणार आहे का? त्यामुळे उपजलेल्या प्राण्याचा मृत्यू होणार हे निश्चित, हे सगळं जाणून जीवनाचं सार्थक करावं। मरण पावला तरी कीर्ती रूपाने जिवंत राहावं। लहान थोर कोणीही असला तरी मरण पावतो, त्याला दुसरा उपाय नाही। भरपूर वैभव असलेले, भरपूर आयुष्य असलेले, भरपूर महिमा असलेले मृत्यूपंथाला गेले। भरपूर पराक्रमी, भरपूर कपट कर्म करणारे, भरपूर लढाई करणारे मृत्यूपंथाला गेले। भरपूर बळ असलेले, भरपूर काळ असलेले, चांगले कुल असलेले कुलवंत राजे अखेर मृत्यूपंथाला गेले। अनेक लोकांचे पालक, अनेकांच्या बुद्धीचे चालक, तर्कवादी, युक्ती करणारे तार्किक, विद्येचे सागर, बळाचे डोंगर, धनाचे कुबेर मृत्यूपंथाला गेले। भरपूर पुरुषार्थ करणारे, विक्रम करणारे, भरपूर कार्य करणारे कार्यकर्ते गेले। भरपूर शस्त्र धारण करणारे, परोपकारी असणारे, धर्माचे रक्षक असलेले गेले। नीतिमान, नीतिवंत राजे, लोकप्रिय कार्य करणारे, भरपूर विवाद करणारे गेले। थाटमाट करणारे पंडित, शब्दांची खटपट करणारे वैयाकरणी कवी, अचाट वाद्य वाजवणारे वादक गेले। तपस्वी, संन्यासी, विचारवंत गेले। अनेक संसारी, अनेक वेश धारण करणारे, नाना परिचय छंद करणारे गेले। ब्राह्मण समुदाय गेले, आचार्य गेले। आता किती सांगू, अशा प्रकारे सगळे गेले। फक्त स्वरूपाकार झालेले आत्मज्ञानेच शिल्लक राहिले। इथे श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे मृत्यू निरूपण नाम सवा समास 9

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. वैदिक कर्माच्या जोडीला भगवंताचं नाम घ्यावं. श्रोते हो, गायत्री पुरश्चरण झाल्यावर वैदिक ब्रह्मवृंदासमोर झालेलं असं हे प्रवचन आहे. लक्ष देऊन आपण ऐकावं. तुम्ही वेदविद्या जाणणारे सर्वजण मोठे ज्ञानी, भाग्यवान आणि पूज्य आहात. इतकी वर्षे वेदविद्या तुम्ही जतन करून ठेवली हे तुमचे फार मोठे उपकार आहेत. तुमची योग्यता खरोखर मोठी आहे. त्याच्या उलट माझी स्थिती आहे. मी एक अज्ञ मनुष्य आहे. मला वेदविद्येचा गंध नाही, ग्रंथांचं ज्ञान नाही. मी रामरायाचा एक दीन दास आहे. त्याच्या नामावर माझं प्रेम आहे. माझं म्हणणं आपण प्रेमानं ऐकून घ्यावं. वेदांनी गायत्री अत्यंत पूज्य मानलेली आहे, हे बरोबरच आहे. कारण गायत्रीच्या उपासनेमध्ये विलक्षण सामर्थ्य साठवलेलं आहे. गायत्रीची उपासना करणाऱ्या माणसाच्या अंगी खरं वैराग्य आणि पावित्र्य असावं लागतं. पूर्वीचे ऋषी जनपदापासून दूर अशा अरण्यामध्ये आश्रम बांधून राहत असत. कंदमुळं हा त्यांचा आहार असे. इंद्रिय संयम हा त्यांचा मुख्य आचार असे. सत्य हेच त्यांच्या वाणीचं भूषण असे. काम, क्रोध आणि लोभ जिंकलेले विरागी ऋषी ही गायत्रीची उपासना करायला खरी योग्य माणसं होती. परंतु आता काळ पालटलेला आहे. ज्या प्रकारचं जीवन ऋषी लोक जगत असत त्यापैकी आपल्याजवळ आता काहीच शिल्लक उरलेलं नाही. ऋषींचं राहणं, खाणं, पिणं, इंद्रिय संयम, सत्यनिष्ठा यापैकी आपल्याजवळ काय शिल्लक उरलंय? त्याकाळी ऋषींनी पर्जन्य सूक्त म्हटलं की पाऊस पडत असे, आणि तेच सूक्त आज म्हटलं तर साधा वारा देखील सुटत नाही. ऋषींच्या अंगी तपश्चर्याचं सामर्थ्य होतं, म्हणून त्यांच्या आशीर्वादाला जशी किंमत होती तशी त्यांच्या शापाला देखील होती. जीवनाबद्दल पूर्वी असणारी निष्ठा आज बदलली आहे. सध्या परिस्थिती अशी आहे की वैदिक कर्मावरची श्रद्धा लोकांमध्ये पूर्ववत राहिलेली नाही, आणि वैदिक कर्म यथासांग घडणं कठीण होऊन बसलं आहे. अशा स्थितीत आपल्याला शक्य आहे तितकं वैदिक कर्म करावं, परंतु चित्तशुद्धी होण्यासाठी त्याच्यावरती पूर्णपणे विसंबून न राहता त्या कर्माच्या जोडीला भगवंताचं नाम घ्यावं. सध्याच्या परिस्थितीत संयमाची बंधनं सुटत चालली, म्हणून संतांनी कळवळून नाम घ्या, नाम घ्या, नाम घ्या असं सांगितलं. नाम हे आगंतुक नाही. आदि नारायणानं वेद सांगण्याच्या वेळी जो ओमचा ध्वनी केला ते नाम आहे. म्हणून आपणा सर्वांना माझी अशी विनंती आहे की आपण नाम घेत जावं. किंबहुना आपण नाम घेतलं तरच वेदांचा खरा अर्थ कळेल अशी माझी खात्री आहे. वैदिक कर्मांना आहारा विहाराची बंधनं आहेत. भगवंताच्या नामाला ती बंधनं नाहीत. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: नमस्कार श्रोते हो, मी अरुण सूर्यवंशी।
1: जीवन मूल्यांचं अक्षय पत्र या मालिकेत आपण ऐकणार आहोत प्राध्यापक प्रवीण नवणे लिखित घडणाऱ्या मुलांसाठी या पुस्तकाचे अभिवाचन। तुमचे मित्र तुमचे भविष्य या लेखाचा अंतिम भाग। वाईट संगतीचे सगळे वाईटच परिणाम होतात, योगायोगानेही उत्तम परिणाम होत नाही। तसेच सुसंगतीतून उत्तम मित्राच्या संगतीने उत्तम परिणामही तेवढ्याच तीव्रतेने होतात। हुशार जिद्दी परिश्रम करणारा मित्र आपल्याला प्रेरणा देतो, उत्तम प्रकृतीचा पिळदार मित्र आपल्याला व्यायामशाळेचा मार्ग दाखवितो, छान स्पर्धेने दोघांची शरीर बांधेसूद होतात, खूप वाचन असणाऱ्या बहुश्रुत मित्रांच्या सहवासात आपलेही सामान्य ज्ञान वाढते, चर्चेतून मुद्दे स्पष्ट मांडण्याची सवय होते, उत्तम वादविवादातून वाचलेले पुन्हा आठवून स्वतःच्या चिंतनाने आपण सादर करू शकतो, बघितलेले चांगले नाटक चांगला चित्रपट वाचलेले उत्तम पुस्तक यावर मित्रमैत्रिणीमध्ये चर्चा होते, एकमेकाला चांगले सुचविले जाते, सगळेच विकसित होत राहतात। बालमित्रमैत्रिणींनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आपल्याला खूप मित्रमैत्रिणी असल्या तरी आपले स्वतःचे घडणे स्वतःच्याच परिश्रमावर अवलंबून असते, त्या दृष्टीने आपण एकटेच असतो। तो ध्यास तडजोड न करता सुरू ठेवूनच आपले मित्रमैत्रिणी जपायला हवेत। हे वयच आहे नवीन मित्रमैत्रिणी जोडण्याचं, रुसण्याचं, भांडण्याचं, पुन्हा एकत्र हसण्याचं। आपल्या बेंचवरची शेजारची जागाही आपण आपल्या मित्रासाठी पकडून ठेवतो। काही वर्षे आपली बरोबरीने जातात, पण पुढे व्यवसाय भिन्न होतात, जगण्याचे मार्ग बदलतात, मग असे जागा पकडून ठेवणे शक्य होत नाही। एकाच फांदीवर पाखरं देशोदेशी चाऱ्यासाठी उडून जातात हे अटळ सत्य आहे। म्हणून संगत जोडल्यानंतर मैत्री झाल्यावरही खूप खूप मैत्रीतही दोघांचाच नव्हे तर सर्वांचाच विकास होईल अशी काळजी घ्या। आपल्या बरोबरीचा कोणी चुकतोय नको त्या दिशेला जातोय हे कळलं तर लागलीच हक्कानं त्याचा कान पकडा, चूक दाखवून द्या, त्याला योग्य मार्गावर आणा। मित्रप्रेमासाठी तुम्ही अयोग्य मार्गावर जाऊ नका। आपले मित्र कोण आहेत कसे आहेत ते आपल्या घरात माहिती असणं आवश्यक आहे। घरापासून लपून ठेवावेत असे मित्र असू नयेत। आपल्या मित्राबद्दलची निरीक्षणे आई बाबांनी स्पष्ट सांगितली तर त्यांच्यावर रागवण्यापेक्षा तुम्ही एकटं बसून त्या गोष्टीचा विचार करा, बघा त्यांच्या मनात तुमचं उत्तम व्हावं असंच आहे, काळजीनंच ते सांगतात ना। संगतीचं महत्व सांगणारा एक गमतीदार अभंग आठवतो, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा ना। पण बिघडायचं ते कसं? परिसांच्या संगे लोह बिघडले, परिसाच्या संगे लोह बिघडले, लोह बिघडले सुवर्णाची झाले। काय मौलिक अभंग आहे हा। परिसाची संगत लाभताच लोखंडही बिघडले, पण बिघडले म्हणजे काय झाले? बदलले, त्या लोखंडाचे सोने झाले। मित्रांनो, संगत परिसाची धरावी मग सोन्याहून अनमोल क्षण हाती येतील। जरा उपदेश वाटेल तुम्हाला कंटाळवाना, पण सांगणाऱ्याचे प्रेम कळकळ लक्षात घ्या। मित्रांनो लक्षात घ्याल ना? मित्रांनो, तुमचे मित्र तुमचे भविष्य हा लेख या ठिकाणी संपला। भेटूया नवीन लेखासह।
2: जीवन मूल्यांचं अक्षयपात्र या मालिकेमध्ये सध्या आपण ऐकत आहोत घडणाऱ्या मुलांसाठी या प्राध्यापक प्रवीण नवणे लिखित पुस्तकाचे अभिवाचन।
0: तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा।

मी डॉक्टर विनीता परांजपे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. दररोज उगवतीचा सूर्य प्रसन्न अशा आजचं म्हणजेच वर्तमान काळाचं एक सुंदर गिफ्ट आपल्याला देतो. भविष्याविषयी मात्र मौन पाळतो आणि अस्ताला जाताना आपल्या वर्तमान काळाला सोबत घेऊन भूतकाळात ढकलतो आणि स्वतःही पुढतो. खरं ना? पण उद्या पुन्हा आजच्या वर्तमानाची भेट घेऊन हजर असतो. सूर्याचं झालं पण माणसांचं काय हो? माणूस मात्र वर्तमान विसरतो आणि भूत आणि भविष्य काळात जगतो रमतो. खरं ना? हो, पण लक्षात कोण घेतं? कुंफू पांडा या ॲनिमेशन फिल्ममधलं पांडाचं एक मार्मिक वाक्य माझ्या आजही लक्षात आहे. वर्तमानातलं सुख भोगण्याचं सुचवताना कुंफू पांडा अचूकपणे आणि नेमक्या शब्दात आपल्याला सांगतो, यस्टरडे इज हिस्ट्री, फ्युचर इज मिस्ट्री, अँड प्रेझेंट इज द बेस्ट प्रेझेंट गिव्हन बाय द गॉड. पण मित्रमैत्रिणींनो, लक्षात कोण घेतं? आणि म्हणूनच आपण ह्या अमूल्य अशा ईश्वराने दिलेल्या प्रेझेंटकडे नेहमीच दुर्लक्ष करतो. देहानं वर्तमानात असलो तरी मनाने मात्र आपण भूत आणि भविष्य काळाच्या कचाट्यात असे काही सापडतो आणि त्या गुंत्यात गुंतून पडतो. आपण आनंद ही गोष्ट आज उपभोगायची सोडून भूतकाळातल्या आठवणी काढत किंवा भविष्यकाळात काय होईल या चिंतेत बुडतो आणि आजच्या आनंदी वर्तमानाला मात्र गालबोट लावतो. बघा, पटतंय का? हो, पण लक्षात कोण घेतो? खरं ना? बघा, हा म्हणजे या चकव्यात न सापडणारी व्यक्ती एखादीच असते, माझ्या आजीसारखी. भूत आणि भविष्याच्या विचारांना ती वर्तमानाच्या परिघात कधी शिरूच द्यायची नाही. म्हणजे आलेल्या क्षणाचं मनपूर्वक स्वागत करायचं आणि प्रत्येक गोष्टीतला आनंद त्या त्या क्षणी घ्यायचा आणि द्यायचाही. ती गोष्ट संपली ना की त्या क्षणी तिथंच त्या गोष्टीला निरोप द्यायचा, मग ती गोष्ट सुखाची असो की दुःखाची. ना घडणाऱ्या गोष्टींच्या कल्पनांचे मजले बांधत स्वप्न रंगवत ती कधी आजला गमवत असे. गेलेल्या गोष्टींची वाच्यता नाही, तशीच उद्या काय होणार ह्याचाही कधीच अवाक्षरानेही उल्लेख नाही किंवा त्याविषयी कल्पना मनाचे खेळ खेळणं नाही. अशी माझी आजी, तिचं एकच वाक्य म्हणजे जीवन मंत्र होता तिचा. एक घडलं ते घडून गेलं, संपलं, आणि जे घडणार ते घडल्यावरच कळणार. मग आज आहे ह्यातच आनंदानं जगायचं आणि असंच आनंदानं प्रत्येक क्षणी ती वर्तमान जगली. हे आठवताना खरोखरच आश्चर्य वाटतं आणि आपलीच चूक कुठेतरी मनाला खाते की अरे, आपण खरोखरच वर्तमान गमवून भूत आणि भविष्यात रमताना नेमकं काय मिळवतो? भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टींची खंत आणि भविष्यकाळात अनिश्चित अशा स्वप्नात रमताना आपला शेकचिल्ली होतो. आणि या सगळ्या झमेल्यात वर्तमान आपल्या हातातनं निसटूनच जातो.
त्या दिवशी असंच काहीसं झालं. सकाळी सकाळी बेल वाजली, दारात सुलभा. अगं कधी एकदा सकाळ होती आणि तुला सांगते असं झालं म्हणून आत्ता उजाडता उजाडता आले बघ. अमेयला अमेरिकन कंपनीत जॉब मिळाला आणि 15 दिवसात त्याला जॉईन व्हायचे. अगं काय सांगतेस सुलभे, अभिनंदन. थांब जरा असं म्हणा, मी आज जाऊन तिचं तोंड गोड करायला बर्फी आणून ती तिच्या तोंडात कोंबली. पण आता मघाचा तिचा तो उत्साह आणि आनंद याला मात्र तिच्या चेहऱ्यावर ओटी लागल्यासारखी वाटे. काय ग एवढी आनंदाची बातमी आणि असा काय करते चेहरा? हे बघ अगं, खरं तर जर अमेय 2 वर्षापूर्वीच अमेरिकेला गेला असता तर, म्हणजे त्याच्याबरोबरचे सगळे मित्र त्यावेळेला गेले आणि हुशार मेहनती असलेला अमेय मात्र 2 वर्ष याची वाट बघत होता, मनाने खचला होता. आणि ह्या सगळ्या ह्याच्यात त्यांनी जर काही भलतंसलतं केलं असतं तर. अगं काय ग सुलभा, अगं इतकी छान बातमी सांगायला आलीस आणि हे काय, जाऊ दे सोड ना, असं काहीही घडलेलं नाही. जे घडायचं होतं ते घडून गेलं आहे ना. मग मात्र मी तिला माझ्या आजीचा मंत्र ऐकवला, हे बघ जे घडायचं आहे ते घडून गेलं, तिथंच संपलं. हो ग ती पण म्हणाली, पण आजच्या वर्तमानात न थांबता भूतकाळ सोडून आता जर तरच्या भविष्यकाळाच्या टपरीवर तिची गाडी धावायला लागली. ते सगळं आहेच खरं ग, पण काळजी वाटते. उद्या आम्ही तिकडे गेला आणि काय, नाही ग देश घर आपली माणसं सोडून एकदा मुलं तिकडं गेली की मुळी परत येतच नाहीत. उद्या आमेही तिकडंच तर विचाराने सुलभाला आता मात्र हुंकाच फुटला. मग मात्र आजीच्या मंत्राचा दुसरा भाग तिला ऐकवला, हे बघ सुलभे जे घडायचं ते घडून गेलं आहे ना, आणि मला सांग जे घडायचं असतं ना ते घडल्यावरच कळतं. म्हणून उगाच आपण आपल्या आजला गालबोट का लावायचं? मला सांग, आज अमेयचा आनंदाचा दिवस, इतकी छान बातमी तुम्ही सगळ्यांनी छान सेलिब्रेट करा, त्याला छान ट्रीट दे, गिफ्ट दे, जा आणि हे जरतारी कुंपण आता सोडून छान वर्तमान काळ, आजचा क्षण, आजचा आनंद अमेयबरोबर साजरा करा. माझ्या होत हो मिळवून सुलभा निघाली, पण तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत माझ्या मनात मात्र खोळत राहिलं. खरंच सुलभा म्हणाली ते अगदीच खोटं नाही. आणि मग काय, त्या विचारात भरकटणारं माझं मन माझी सुलभाच झाली म्हणा ना, आणि माझीच का, अनेक घटना प्रसंगी मला सांगा आपल्या सगळ्यांचेच बाबतीत असं घडतं खरं ना. हो पण लक्षात कोण घेतं? मग भूतकाळ जगताना काय आणि भविष्यकाळात बऱ्या वाईट कल्पनांचे इमले उभारताना आपला शेकचिल्ली होतो. हो पण अशा सगळ्या प्रसंगी अनेकदा एक वाक्य आपल्या तोंडून बाहेर पडतं, ते म्हणजे असं काही घडेल असं वाटलं नाही, आणि हेच खरं वाचतो. मग ती घटना सुखद असो की दुःखद, ती घडल्यावरच कळते खरं ना. पण या जर तरच्या भूतकाळ किंवा भविष्यकाळाच्या कुंपणामध्ये अडकलो की हातून वर्तमान मात्र निसटून जातो, आणि मग आठवांची ती रीती ओंजळ आपण भरून काढतो ती भूतकाळ आणि भविष्यकाळाच्या जरतारी काटेरी कुंपण उभारून. म्हणूनच मित्रमैत्रिणींनो लक्षात घ्या, जे घडायचं ते घडतं, घडल्यावरच कळतं. म्हणूनच आजीचा मंत्र
घडे घडलं ते संपलं आणि घडे ते घडल्यावर कळेल, हा सतत मनात जपून आणि जपून वर्तमान आनंदाने जगा. आलेला प्रत्येक क्षण वर्तमान आनंदानं साजरा करा आणि आपोआप आपणच आपल्यासाठी आनंदी जीवनाची वाट मोकळी करा. बघा मित्रमैत्रिणींनो, पटतंय का? पटेलही हो, पण लक्षात कोण घेतो? पुन्हा भेटूया अशा शेअरिंगसाठी.

0: नमस्कार, मी मोहना कारखानेस सिंगापूर इथून बोलते.
1: चला जाऊया या कार्यक्रमात. आता आपण जात आहोत कॅनडा देशातील टोरंटो या शहरात. मंडळी, मागील भागात सांगितल्याप्रमाणे टोरंटो इथे प्रवासाला सुरुवात करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. पहिलं म्हणजे कॅनडा हा थंड प्रदेश असल्यामुळे आपण अगदी समरमध्ये म्हणजे त्यांच्या उन्हाळ्यात म्हणजे साधारण जुलै ते सप्टेंबर या महिन्यात आलो तरी इथले हवामान मात्र बदलत असते. कधी पाऊस पडतो, वादळही होते. अस्थिर हवामान हा कॅनडाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे इथे येताना आपल्यासारख्या गरम प्रदेशात राहणाऱ्या माणसांनी गरम कपडे जवळ ठेवावेत, कारण थंडीची सवयच नसते ना आपल्याला. तसेच हवामानाबरोबर कॅनडियन डॉलर करन्सी याचीही काळजी घेणं जास्त महत्त्वाचं नाही का. कॅश वापरण्याऐवजी कार्ड्स वापरण्याची मानसिकता असावी, त्यामुळे जास्ती फायदा होतो. किती पैसे संपले, किती आहेत याची कटकट डोक्याला नसते. शिवाय कुठे हरवण्याची, चोरी जाण्याची काळजी नसते. इथे सहसा चोरी होत नाही, पण तरीही सावधगिरी बाळगणं जरुरीची असते. आपण नातेवाईकांकडे राहणार असाल तरी या गोष्टी माहिती असणं गरजेचे आहे. हवामानाचा अंदाज सांगणारे ॲप तसेच लोकेशन सांगणारे गुगल मॅप याचा सराव करावा ही काळाची गरज आहे हे मी वारंवार सांगत असते. असो, आता आपण फिरायला सुरुवात केली तर जाताना कसे जाल, तर कार असेल, गाडी असेल स्वतःची तर उत्तमच, पण नसेल तर उबर टॅक्सी, बस आणि सबवेचा उत्तम वापर करून आपण आपला प्रवास सोयीचा करू शकतो. तरी या प्रवासाचे आयोजन आणि नियोजन आधीच करणे गरजेचे असते, कारण हात करून ऑटो रिक्षा थांबवणे ही इथली संस्कृती नाही. म्हणजे पहा, प्रत्येक देशाचे काही फायदे आणि तोटे असतात. आता जागोजागी ऑटो रिक्षा नसल्यामुळे आपल्यासारख्या माणसांना थोडेसे अडचणीचे होते खरे, पण त्यामुळे हवेचे आणि आवाजाचे प्रदूषण इथे नसते. तसेच विक्रेते, भाजीवाले ही जातच मुळी रस्त्यावर दिसत नाही. त्यामुळे फायदा असा होतो की रस्ते आणि स्वच्छ आणि मोकळे राहतात. थोडंसं लांब जावं लागतं, कारण हे ज्या भाज्या वगैरे मिळतं ते एका मॉलमध्ये एका ठिकाणीच असतं. तिथे आपल्याला जावं लागतं. जागोजागी ठेले, दुकानं, भाजीवाले, रस्त्यावरचे हॉकर्स हे काय इथे कुठे पाहायला मिळत नाही. पण फायदा मात्र भरपूर होतो, कारण रस्ते इथे नेहमीच स्वच्छ आणि मोकळे असतात. आता टोरंटो येथील डाउनटाउन भागाविषयी जर सांगायचं म्हटलं तर इथे खूपच चहलपहल असते. उत्तम रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्स असतात. आता कुठे राहण्याची सोय नसेल तर तुम्ही यापैकी एखाद्या हॉटेलमध्ये राहू शकता. आता या प्राथमिक टिप्स सांगितल्यानंतर मी आपल्याला काही महत्त्वाच्या ठिकाणांची माहिती सांगते. आता टोरंटोतले सगळ्यात पहिले जाण्याचे ठिकाण, भेट देण्याचे ठिकाण म्हणजे सीएन टॉवर. हा जगातील एक प्रसिद्ध टॉवर आहे ज्यातून शहराचा अप्रतिम नजारा दिसतो. दुसरे म्हणजे हाय पार्क्स. आता पार्क्स हे इथले वैशिष्ट्यच आहे, खासियत आहे. त्यामुळे मोठे सार्वजनिक उद्यान अशी अनेक उद्यानं इथे दिसतात, त्यापैकीच एक हाय पार्क जिथे चालण्यासाठी ट्रेल्स, खेळाचे मैदान आणि छोटं प्राणी संग्रहालयही आहे. स्वच्छ, हिरवीगार आणि तन मनाला वेगळाच आनंद मिळवून देणारी अशी अनेक मोठी मोठी उद्यानं इथे आहेत. तिसरी महत्त्वाची गोष्ट किंवा वास्तू ही रॉयल ऑन्टारियो म्युझियम आहे असं मला वाटतं. इथे इतिहास, कला आणि विज्ञान यांचं संगम असलेलं संग्रहालय आहे. आणि यानंतर मला सर्वात आवडलेली वास्तू कोणती असेल ओळखलं? तर वाचनालय. टोरोंटो येथील पब्लिक लायब्ररी ही मला सगळ्यात आवडलेली वास्तू आहे. या ठिकाणी पुढील भागात मी तुम्हाला घेऊन जाणारच आहे. आणि इथे जेव्हा भेट द्याल तेव्हा वाचाल तर वाचाल ही प्रख्यात म्हण आपल्याला नक्कीच आठवेल. आता इथे सगळीकडे पर्यटन करत असताना, आपले प्रवास चालू असताना पुन्हा एकदा सांगते की खाद्य संस्कृतीचा जरूर लाभ घ्यावा. विशेषतः भारतीय, चायनीज, इटालियन आणि मिडल ईस्टर्न पदार्थांची इथे जी रेलचेल असते त्याचा आस्वाद आपण जरूर घ्यावा. प्रत्येक ठिकाणी नवीन काही शिकायला मिळते का ते पाहत राहावे. आणि याच विचारांवर मी इथे थांबते, आपला निरोप घेते. पण पुढील भागात मात्र टोरोंटो येथील पब्लिक लायब्ररीला भेट देऊन आणखी खूप काही सांगते. याच वारी, याच वेळी. नमस्कार.

Hello, hello, hello, hi, hello, hello. सुमती आजी आली हो. ऐका छान छान गाणं म्हणून दाखवते. सुग्रण चिवताई बघ ना आई, चिवताई ती शहाणी झाडावर गाते गाणी. बघ ना आई, चिवताई शहाणी झाडावर गाते गाणी. शाळेतच ती कुठल्या जातच नाही, शाळेतच ती कुठल्या जातच नाही. बघा गाते ग कशी अंगाई, गाते ग कशी अंगाई. शिकविते कोण ग तिजला, बांधण्यास तरुवर झुला. ती खरोखर सुगरण वेचून आणते तण. ती इवलाली चोच कशी ग विणते, करणिया कामना दमते. बघ ना आई, चिवताई ती शहाणी झाडावर गाते गाणी. खोप्यात पिले झुलतात ती सुरक्षित खोप्यात. निगराणी दोघे करतात वेचून दाणे आणतात. ती जाते का सांग कुठे शाळेत, फिरते वादळ वाऱ्यात. मी झाडे पाने वेली, पुस्तके तिची का झाली. आभाळ फळा ग निळा, अभ्यास गिरविते सगळा. बोलत असते बोली आभाळाची, शाळाच पहा गगनाची. बघ ना आई, चिवताई शहाणी झाडावर गाते गाणी. पडते न कधी आजारी, बिजनिया चिंब जरी झाली. ना सर्दी कधी ना ताप, गाणेच सदा गातात. वाटे बाई फारच मज नवलाई, वाटे बाई फारच मज नवलाई. किती हुशार ग चिवताई, किती हुशार ग चिवताई. बघ ना आई, चिवताई शहाणी झाडावर गाते गाणी. का मंडळी, काही प्रकाश पडला का डोक्यामध्ये? आजीने आल्या आल्या गाणं सुरू केलं डायरेक्ट. हो हो, गाणं सुरू केलं. बघा चिवताई शहाणी कुठल्याही शाळेत जात नाही. सुग्रण चिवताई एवढीशी मुठभरच आहे. सुंदर घरट विणते झाडावर, प्रत्येक गवताचा तागा आणायला, एवढं घरट विणायला तिला झाडापासून रानापर्यंत गवत तोडायला किती फेऱ्या करायला लागतात, किती अगणित. गवताचे दोन तीन धागे तोडायचे, चोचीत पकडायचे, घरट्यापर्यंत पंख फडफडत यायचं. घरट्याला ते घर दोऱ्याने ओवायचं, चोचीने ओवायचं. आणि असं एवढं मोठा उलटा झुलता टांगलेला बंगला ती बांधते इवल्याशा चोचीने. बापरे किती कष्ट. म्हटले का ती कधी, बापरे मला इतक्या फेऱ्या करायला लागतात, बापरे माझे पंख दुखले, बापरे मी कशाला घर बांधू. नाही, चिवताई सुद्धा शहाणी आई आहे, कष्टकरी आहे. तुमची आई जशी शहाणी आणि कष्टकरी आहे, घरातली सगळी कामं ए टू झेड आईला येत नाही असं एकही काम नाही. सकाळी उठल्यापासून, पहाट उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत अखंड तिचा हात चालू असतो. जगातली प्रत्येक आई अशीच आहे, पशु पक्ष्यांसहित. सुग्रण असो, कावळी असो, चिमणी असो, वाघीण असो, हरिणी असो, कुणीही असो. हो, कुणी बदकाची पिलं त्याच्या पाठीवरती बसून सगळ्या पिलांना पंखा घेऊन बदक पाण्यामध्ये पोहतो. हो बघा, डोळे उघडून बघत जा, बघत जा. सगळं सृष्टी सौंदर्य तर दिसतं, पण कोण काय करतंय. हो.

कधीच तक्रार करत नाही, कधीच म्हणत नाही, नेवर. तिचं कामच नाही ते, तिचं काम फक्त प्रेम करणं. हो, जेव्हा एखादा माणूस एखाद्या व्यक्तीवर असं जीवापाड प्रेम करतो, जशी तुमच्याही तुमच्या जीवापाड प्रेम करते आणि तुमच्यासाठी कामाचा कधीच कंटाळा करत नाही, तशी ही सुगरण सुद्धा आपल्या पिलांसाठी कधीही कंटाळा करत नाही. अथक परिश्रमाने घर तर बांधतेच बांधते, पण पिलांनाही इतकं छान वाढवते, भरवते दररोज, किडोमकडे वेचून आणते त्यांच्या तोंडात. बघता चित्र तुम्ही हल्ली व्हिडिओवर सगळं दिसतं आपल्याला, पिलांना कसं भरवतात पक्षी. हो, बघतो आपण. एक काळा तर मी एक तार घेऊन, हो तार, कुठेतरी तार मिळालीच. काळा भयंकर हुशार पक्षी आहे, भयंकर हुशार. हो, त्याच्या इतका चतुर पक्षी क्वचितच पाहिला असेल मी. तर झाडाला त्याने तारेने वेढे केले, अगदी आपण गाठ मारतो ना तशा गाठी मारल्या. बापरे, मी तर बघतच राहिले. आणि मग ताऱ्या त्या तारेला धरून त्याने सुंदर घरट तिथे उभं केलं. कावळे पण घरटी बांधतात नाही असं नाही, बांधतात. आणि असं म्हणतात कावळे जिथे घर बांधतात त्यावरून अंदाज येतो. कावळ्याने सगळ्यात उंच घर बांधलं तर म्हणतात पाऊस कमी पडतो. कावळ्याने मध्यावर घर बांधलं तर म्हणतात पाऊस मध्यम पडतो. आणि कावळ्याने थोडं खाली घर बांधलं तर म्हणतात पाऊस जास्त पडतो. बघा, पक्ष्यांना भविष्य दिसतं, त्यांना कळतं. सिक्स सेन्स म्हणतात, सेन्स म्हणतात त्याला. या सिक्स सेन्सने त्यांना सगळं कळतं आणि त्यानुसार ते आपल्या घरट्याची रचना करतात. कावळाही तसंच करतो. माझा सांगायचा मुद्दा असा आहे की जगातली प्रत्येक आई श्रेष्ठ आहे. ती कावळी असेल, बदकाची राणी असेल, तुमची आई असेल, तिच्या कष्टाला सीमा नसते. आणि ती कधीही सांगत नाही की मी इतके कष्ट केले, कधीच सांगत नाही. तुमचा नाश्ता, तुमचा डबा, तुमची आंघोळ, तुमचं अंथरूण, तुमचं जेवण, राम राम राम राम राम. शिवाय घरातला सगळा स्वयंपाक पाणी आवरणं किती काम करते वाई आपली. आणि ह्या कामाचा तिला काहीही मोबदला मिळत नाही. पर 8 तास काम केले की आम्हाला 1000 रुपये मिळतात. पण आमची आई 24 तास काम करते, पण ती 1 रुपयाची अधिकारी नाही. तिला कोणी दिवसात म्हणत पण नाही की आई ग, तू दमली का, तू काम करते इतकं बाई ग, तुझे पाय दाबून देऊ का, तुझं डोकं दुखतं का, तुझे हात दुखतात का. नाही, किती स्वार्थी होतो आपण. आपल्या आईचे आपल्याला कष्ट दिसत नाही तर बाकीच्यांचे काय दिसणार आहे. मंडळी, कृतज्ञ होऊ नका. हो, जो आपल्यासाठी इतका झटतो, प्रेम करतो, काळजी करतो, त्याच्याविषयी 2 शब्द सहानुभूतीचे, प्रेमाचे बोलणं आपलं कर्तव्य आहे. तर आईविषयी कृतज्ञता व्यक्त करा, दररोज करा असं मी म्हणत नाही. कधीतरी बोला, आई ग, दमली का तू, आई तुला थोडा चहा करून देऊ का मी, आई तुझा अंथरूण आवरू का मी. आई इतकी खुश होईल, तिला वाटतं वा वा काय लेकर माझं हो गुणी, आणि पटापट तुमचे पापे घेईल ते. तिची अपेक्षा नाही आहे माहिती मला, पण तुम्ही केलं तर किती छान ना. मग काय बच्चे मंडळी, करणार का मग? बघा, सुगरणच्या पिल्लावरून, सुगरणवरून तुम्हाला मी कुठे कुठे घेऊन गेली हो की नाही, असंच असतं ते. आपल्याला छान छान गोष्टी शिकायच्या आहेत हो की नाही. आता तुम्हाला मी काही प्रश्न विचारणार आहे. बापरे, दस्त झालं का? नाही. तुम्ही इतके हुशार आहात की प्रश्न वाचता वाचता तुम्ही उत्तर द्याल मला माहिती आहे. कोण मी, कोण मी? चाकावरती धावते मी, मैलून मिळेल चालते मी. चाकावरती धावते मी, मैलून मिळेल चालते मी. झाडे पळतात माझ्या सवे, गाणे गातात नवे नवे, वा वा वा. झाडे पळतात माझ्या सवे, गाणे गातात नवे नवे. नद्या, तळी आणि डोंगर लिलया मी जाते त्यावर. बापरे, नद्या, तळी आणि डोंगर लिलया मी जाते त्यावर. शुभ्रप्रपात आणि झरे पाहत असते मी बरे. शुभ्रप्रपात आणि झरे पाहत असते मी बरे. सृष्टी शोभा बघता बघता वळणा वळणा जातो रस्ता. वा वा वा. सृष्टी शोभा बघता बघता वळणा वळणा जातो रस्ता. गाव येतात आणि जातात कौतुकाने मला बघतात. गर्वाने मी धावत असते, खूप खूप काम करते. गर्वाने मी धावत असते, खूप खूप काम करते. दमत नाही, थकत नाही,

चालण्याची पण असते घाई. सांगा बरे कोण मी? अजून लक्षात आले नाही. अर्थात आला आहे आणि तुम्ही आईला ते सांगणार आहात. हो, तुमच्या मनातलं उत्तर मला माहिती आहे. तुम्ही हुशार आहात, लगेच तुम्ही ओळखणार असणार आणि कदाचित त्या संदर्भातलं गाणं सुद्धा तुम्ही आईला म्हणून दाखवाल. आता तर मिळाली की नाही हिंट तुम्हाला? नक्की मिळाली, नक्की मिळाली. तर बघा, हिरवळ दिसते जिकडे तिकडे, हो की नाही? झाडं दिसतात माझ्यासमोर, पण झाडं आहेत, शाळा आहे. माझ्यासमोर मोठं मोठं गुलमोहराचं झाड आहे, चिकूचं झाड आहे, आंब्याचं झाड आहे, सोनचाफ्याचं झाड आहे. अरे बापरे, आणि वेलीवर फुलं सुद्धा आहेत. माझ्यासमोर शाळेत मुलं आहेत समोर. बघा, फुलं आणि मुलं दोघं समोर ठेवून मी बोलते आहे. फुलं आणि मुलं दोघं समोर ठेवून मी बोलते आहे. विश्वामध्ये लाखो झाड आहेत, लाखो झाड आहेत. आणि लक्षात ठेवा, ही झाड आहेत म्हणून आपण आहोत. ही झाड विश्वाचा प्राण आहेत, प्राण. झाडांविषयी नेहमीच मी तुमच्याशी बोलते आणि बोलणार, कारण मोठी मोठी झाड, वड, पिंप, लिंब, ही झाड लाखो लिटर पाणी आपल्या मुळाशी साठवतात. म्हणून जमिनीत हे पाणी असणं आवश्यक आहे. म्हणून मग झाड म्हणतायत, झाड म्हणतायत. आहो, आम्ही विश्वाचा प्राण आहोत. आम्हाला कमी लेखू नका, आमची निगराणी करा, आमच्यावर घाव घालू नका, आम्हाला तोडू नका, आमची जोपासना करा. झाड तळमळी काय म्हणतंय बघा, मी विश्वाचा प्राण आहे,

माती धरून ठेवतो झाडे तुम्हा वरदान मी विश्वाचा प्राण वखारीत नेऊन ओंडके चिरफाड हो माझी होते घरास तुळया दारे खिडक्या घर सजवितो छान मी विश्वाचा प्राण मी विश्वाचा प्राण इमारत वा असोत भिंती पाटी पुस्तक बोरू लेखणी इमारत वा असोत भिंती पाटी पुस्तक बोरू

सारी वानवा लाजवित तू पहा दानवा आमचे वाचवी प्राण आमचे वाचवी प्राण मी विश्वाचा प्राण मी विश्वाचा प्राण घर मानतो प्राण घर मानतो प्राण तिथे तिथे मी आहे संगती ओ जिथे तिथे मी आहे संगती इमारत वा असोत भिंती हो इमारत वा असोत भिंती आमचे वाचवी प्राण मी विश्वाचा प्राण मी विश्वाचा प्राण काय मंडळी पडला का डोक्यात प्रकाश हो हे सुगंध नावाचं माझं पुस्तक आहे त्याच्यातल्या दोन चार कविता मी तुम्हाला वाचून दाखवते अतिशय छान आहेत मार्गदर्शन करणारे आहेत आपल्याला काय गरजेचं आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आपण हो की नाही हो झाडं अत्यंत आवश्यक आहे अत्यंत हो जितका प्राणवायू आवश्यक आहे तितकीच झाडं आवश्यक आहे ही झाडं आपल्याला प्राणवायू देतातच देतात कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात चांगलं फक्त देतात शरीराचा कण आणि कण देतात फुलं फळं देतात आनंद देतात फुलं देतात दृष्टीसुख देतात भोंगे पक्षी त्यांच्यावरती फिरतात त्यांना खातात फुलं खातात फळं खातात बघा झाडं म्हणतात आम्ही विश्वाचा प्राण आणि खरंच विश्वाचा प्राणच आहे ते हो झाडं नसतील तर उजाड वैराण वाळवंट बघता तुम्ही राजस्थानचं वाळवंट बघता मैनोन मैल तिथे झाड दिसत नाही पाणी असत नाही पाणी जमिनीत खोल असतं उंटाच्या पोटातलं पाणी कधी कधी उंटाची पिशवी फाडून लोकांना प्राण वाचवावे लागतात स्वतःच्या लक्षात ठेवा बघा उंट हा दोन दोन महिने बिना पाण्याचा राहू शकतो म्हणून त्याला वाळवंटातलं जहाज म्हणतात आणि त्याच्या पोटातलं पाणी पिऊन कधी कधी माणसांना आपले प्राण वाचवावे लागतात त्यासाठी त्याला बलिदान करावं लागतं बलिदान करावं लागतं आणखी कोड घालणार तुम्हाला मग पहिल्यांदा पहिल्या कवितेत सांगितलं तर आणखी कोड आहे का हा ओळखा कोण तारेमध्ये असते पण कधी सुद्धा दिसत नाही तारेमध्ये असते पण कधी सुद्धा दिसत नाही आभाळातलं कागदेनी हाती कधी लागत नाही पंखा फिरवते पण गरम कधी होत नाही कारखान्यात शेतातही खूप खूप करते काही सारा करते तीच खेळ जिथे तिथे लपून राही घरामध्ये सारी कामे तिथे तिचीच मदत होई दोन मिनिटं गेले तरी सारे काम अडवून राही अशी इतकी महत्वाची कोण आहे सांगा बाई रात्रंदिवस करते सेवा अहो आपली तुम्ही भरायचा पुढचा गॅप अहो आपली मी डॅश डॅश सोडून दिलाय तुम्हाला कळलेलं आहे काय हो कळलेलं आहे तुम्ही आता त्याचं उत्तर मनाशी तयार केलेलं असेल हो किती किती महत्वाच्या गोष्टी परमेश्वराने आपल्यासाठी निर्माण केलेल्या आहेत सगळे कसे हात जोडून आपल्या सेवेला जाऊन उभे आहेत हो झाड आहेत तारे आहेत वारे आहेत आकाश आहे पाणी आहे वीज आहे बापरे बापरे बापरे काय काय काय काय सगळी मंडळी आपल्यासाठी हात जोडून उभी असते सूर्य सकाळी नियमित येतो कधीच चुकत नाही त्याचं टाइम टेबल कधीच चुकत नाही आपलं मात्र चुकतं नेहमीच चुकतं आला की हसत येतो त्याची किरणांची प्रभाव पसरते फुलांवर पडते लगेच कळ्या उमलतात लगेच हसतात आपल्याला सुख देतात आनंद देतात पिवळे किरण आकाशातून जमिनीवर येतात झाडं सुंदर हिवी झाडं पिवळीच पिवळसर प्रभेने लकाकू लागतात आणि मग झाडांची जी शोभा वाढते ती काहीतरीच अवर्णनीय अशी असते लगेच फुलपाखरं झेपावतात पक्षी झेपावतात हो फुलांचा सुगंध वारा आपल्या नाकापर्यंत सहजपणे घेऊन येतो तुम्ही का त्याला निमंत्रण देता अरे वाऱ्या गंधा आणि लवकर तर आगवेल तुला मुळीच नाही त्यांची जी कर्तव्य आहेत त्यांच्यामध्ये निसर्गातली ही मंडळी कधीच चुकत नाही चंद्र चुकत नाही सूर्य चुकत नाही नक्षत्रे चुकत नाही झाडे चुकत नाही पक्षी चुकत नाही बापरे कोणी चुकत नाही तुम्ही चुकता हो चुकतो ऐसा ऐकता ऐकतायचं नाही खूप वेळा ऐकत नाही आईला रागवावं लागतं हो रागवावं लागतं काय करणार बिचारी तिची इच्छा नसते तरी तिला मग रागवावं लागतं बघा आपल्या आईसह
या पृथ्वी मातेस हो, या पृथ्वी मातेस हो, सगळे निसर्गातले घटक दोन्ही हाताने भरभरून आपल्या पदरात टाकतायत, ते काहीही मागत नाही. रिटर्न गिफ्ट तर मुळीच नाही. आई कधी रिटर्न गिफ्ट मागते? कधीच नाही. सूर्य कधी म्हणाला, अहो एवढा प्रकाश देतो, एवढी ऊर्जा देतो, तुम्ही काय देता मला? मुळीच मागत. निसर्गातला कोणताही घटक शिवाय आपले आई वडील आपल्याकडून काहीही मागत नाही. त्यांचं काम फक्त देणे आणि देणे, ना आपलं काम फक्त घेणे आणि घेणे. मंडळी, द्यायला शिका हो. एक हाताने दिलं तर दोन्ही हातांनी मिळतं, लक्षात ठेवा. म्हणून या निसर्गातल्या प्रत्येक घटकाकडून आपण देणं शिकूया, देणं शिकूया, देणं शिकूया हो. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. माहिती तुम्हाला विंदा करंदीकरांची प्रसिद्ध कविता. आणि काय करता वाक्य पूर्ण, एवढं तर लक्षात ठेवा निदान. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे हो. देणारे हात घ्या, दातृत्व घ्या, दातृत्व घ्या. द्यायला शिका, त्या हातांचा गुण शिका, हातांचा गुण शिका, जे हात आपल्याला देतात, जसे आईचे हात सतत देतात. का मंडळी, आवडला का मग? जवळ आता बाय बाय बेटांनो, बाय बाय.

0: राम राम मंडळी, मी डॉक्टर राजेश नामदेव आहे, म्हणजे तुमचा लाडका बाळू. बाळू ऑन एअर मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. मंडळी, आपण आज परत बोलतोय विनोद नाठे याच्याबरोबर, आणि विषय आहे शेती, शेती, शेतकी आणि शेती. विनोद, मागच्या आठवड्यात आपण बोललो होतो की शेतकऱ्याने व्यापारी होण्याची गरज आहे.
1: बरोबर.
0: सरकारने शेतकऱ्याला काही देऊ नका, त्याला MRP द्यावी असं तुझं मत आहे. कोल्ड स्टोरेज निर्माण करावे, प्रोसेसिंग प्लांट्स निर्माण करावे सोसायटी तत्वावर वगैरे.
1: बरोबर.
0: तर आता आपण असं बोलूया, एवढे कोल्ड स्टोरेज, एवढे प्रोसेसिंग प्लांट बनवणं गावोगावी शक्य आहे का? असेल तर कसं शक्य आहे हे तुझं मत मांड.
1: हा नाही, गावोगावी आपल्याला कोल्ड स्टोरेज बनवायचे नाहीये. आपल्याला कोल्ड स्टोरेज हे तालुक्याच्या ठिकाणी जी कृषी उत्पन्न बाजार समिती असते, जी शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांनी स्थापन केलेली आहे, त्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जर शेतकऱ्यासाठी माफक दरामध्ये आपण कोल्ड स्टोरेज निर्माण केले तर नक्कीच शेतकऱ्याला जो त्याचं उत्पादन येत आहे, जर कधी ते बाजारपेठेमध्ये जेवढ्याची गरज आहे त्यापेक्षा जास्त आलं तर त्याला ते साठवून ठेवता येईल, आणि जसं जसं बाजारपेठेमध्ये गरज आहे त्याप्रमाणे त्याला ते उत्पादन विकता येईल, आणि मग शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही आणि शेतकऱ्याला एक चांगला दर मिळेल आणि त्याची प्रगती होईल. परंतु आज होतंय काय माहिती का? खरं तर मी म्हणतो की आज समाजाने त्याची मानसिकता बदलण्याची गरज आहे की आपण जे अन्न खातोय, आज आपल्याला तुम्हाला सांगतो शेतकरी जे तणनाशक फवारतोय आता का फवारतोय, कारण त्याला मजूर मिळत नाहीये, आणि मजूर जरी लावला आणि ती तणनाशक निंदून काढलं त्याने, परंतु त्याला तेवढा भाव मिळत नाहीये. मग तो आता सोपी साधनं वापरायला लागला, बियाणे पण तो असे हायब्रिड वापरायला लागला की ज्यात त्याला जास्त उत्पादन मिळतंय, जेणेकरून त्याला जास्त नफा होईल. परंतु मी काय म्हणतो, जर आपण जर शेतकऱ्याला जर चांगली किंमत दिली तर तो जे कीटकनाशक जास्त फवारतोय किंवा तो जे काही खतं रासायनिक वापरतोय हे सगळं थांबवून आणि एक निरोगी अन्न तो प्रत्येकापर्यंत पोचवेल, पुरवेल, आणि म्हणून आपण सगळीकडे भेसळ झालेलो. आज तुम्ही बघा ना, बाजारपेठेमध्ये शेंगदाणा 120 रुपये किलो आहे शेंगदाणा, आणि शेंगदाणा तेल आहे 180 रुपये किलो. मला सांगा, एक शेंगदाणा, एक किलो तेल तयार होण्यासाठी 3.5 किलो शेंगदाणा लागतोय. मग जर शेंगदाणाच जर 420 रुपयाचा लागतोय तर मग त्यापासून बनवलेलं तेल 180 रुपयाला कसं विकलं जाते? म्हणजे भेसळ. तेच आता माझ्या इगतपुरी तालुक्यातले जे काही तांदूळ आहे, त्या तांदळामध्ये काय होतंय, ज्या इगतपुरी तालुक्यातल्या शेतकऱ्याने मायबापाने कष्टाने एक देशभर एक उत्कृष्ट तांदळाचे उत्पादक म्हणून नाव कमावलं, परंतु आज ते भात शेतकऱ्याकडनं मातीमोल किमतीने घेऊन आणि ते तांदूळ काढून आणि जे बापर राज्यातून वगैरे निकृष्ट दर्जाचं एक वेगळं भात येत आहे, राशनचं तांदूळ, या असं सगळं त्यामध्ये माझं तांदूळ मिक्स केलं जात आहे, आणि देशभर नफा वाढवण्यासाठी जे व्यापारी मिक्सिंग करताय ना, ती मिक्सिंग सुद्धा थांबवावी, म्हणजे शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही, अशी माझी या सगळ्यांना या माध्यमातून एक विनंती आहे.
0: शेतकऱ्याने व्यापारी होण्यासाठी काय करावं? संघटित होणं.
1: बरोबर.
0: त्याच्यानंतर संघटित होणं म्हणजे नेमकं काय करावं?
1: संघटित होणं म्हणजे काय होतंय, आज शेतकऱ्याने आज मोबाईल आहे, व्हॉट्सअप आहे, आपण जर प्रत्येक गावाचे व्हॉट्सअप ग्रुप तयार केले, तालुक्याचे व्हॉट्सअप ग्रुप तयार केले, आणि कृषी सहाय्यक जे सरकारने नेमलेले शेतकऱ्याच्या सेवेसाठी, खरं तर त्यांनी प्रत्येक वेळेस पाणी परीक्षण करून, जमिनीचं माती परीक्षण करून, आणि त्या महिन्यातलं जे काही वातावरण आहे तिकडे कोणतं उत्पादन चांगलं होईल हे सगळं शेतकऱ्यांना एकतर मार्गदर्शन करावं, आणि मग शेतकऱ्यांनीच ठरवावं की आता आपण किती जणांनी टोमॅटो लावले पाहिजे, किती लोकांनी कांदे लावले पाहिजे, किती लोकांनी भाजीपाला पिकवला पाहिजे, हे सगळं जर एक असं नियोजन झालं, आणि मला असं वाटतं हे थोडंसं डिफिकल्ट आहे हे करणं, म्हणून या सगळ्यावर एकच पर्याय आहे की प्रत्येक कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यासाठी कोल्ड स्टोरेज तयार करावं.
0: बरं, कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे नेमकं काय असतं?
1: ती शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी
0: जिल्ह्यात असते का
1: तालुका, तालुका स्तरावर असते ती, आणि तिथे हा बाजार भरतो. तिथे शेतकऱ्याचा,
0: आता मला एक सांग, छोटा शेतकरी असेल 1 एकर 1/2 एकर, तो शेतकरी त्या बाजार समितीपर्यंत पोहोचतो का त्याचा माल घेऊन?
1: हो, शेतकरी बाजार समितीपर्यंत पोहोचतो, परंतु आज प्रत्येक बऱ्याच
0: तेवढं तो अफोर्ड करू शकतो
1: नाही, तो पण त्याला पर्याय नसतो ना.
0: नाही पण करू शकतो.
1: हो, करू शकतो.
0: बरं, आता बाजार समिती.
1: हा, बाजार समितीमध्ये काय होतंय की तिथं शेतकऱ्याला ज्या पद्धतीने संरक्षण मिळायला पाहिजे.
0: संरक्षण म्हणजे काय?
1: संरक्षण म्हणजे की तो जिथे जेव्हा जातो तर तिथे त्याला त्याचा माल वगैरे घेऊन गेल्यानंतर तिथं त्याचा मालाचा लिलाव झाला पाहिजे, तिथं जास्तीत जास्त व्यापारी उपलब्ध केले पाहिजे. परंतु आज प्रत्येक बाजार समितीमध्ये लिलाव जो होतो तो व्यापारी कंडी करून करतात.
0: म्हणजे काय?
1: म्हणजे त्यांचं काय होतं की ते संघटित आहे, म्हणजे ते ठरवता की आता आपण आज याच्यावरती कोणी बोलायचं नाही. म्हणजे उद्या समजा बाजारात गेले तुम्ही, तुम्हाला टोमॅटो विकत घ्यायचं आहे व्यापाऱ्यांना, तर ते काय करतात, ते किंमत ठरवतात ती का 200 रुपये जाळीच्या वरती कोणी घ्यायचंच नाही. आणि मग शेतकरी काय करतो, शेवटी त्याला ते शेतकऱ्याची मजबुरी अशी आहे की तो घरून एक तर त्याने ते टोमॅटो तोडण्यासाठी मजूर लावला, त्यानंतर ते एका गाडीमध्ये भरून त्याने ते मार्केट कमिटीपर्यंत त्या बाजारपेठेपर्यंत आणले. आता त्या शेतकऱ्याला परत ते टोमॅटो घरी घेऊन जाणं शक्य नाही, त्याचा खर्च झालेला आहे. आणि ह्या मजबुरीचा फायदा उचलतो व्यापारी आणि मग तो त्याला कमीत कमी भावाने ते टोमॅटो किंवा ते उत्पादन
2: लागतात,
1: त्याला विकावेच लागतात,
2: फेकावे लागतात,
1: फेकावे लागतात. त्यामुळे जर तेच कोल्ड स्टोरेज जर झालं तर जर तो काय करेल,
2: मला सांग, हे व्यापारी शेतकऱ्याची मुलं वगैरे नसतात का, ते हे काय वेगळेच असतात?
1: नाही नाही,
2: बिझनेसमॅनच असतात काय? शेतकऱ्याच्या मुलांनी जे प्रगतीशील शेतकरी, जे श्रीमंत शेतकरी, श्रीमंत सुद्धा आहे विनोद,
1: हो आहे,
2: ते नाही म्हणू शकत.
1: नक्कीच आहे,
2: काही व्यापारी आहेत जे श्रीमंत आहेत, जे प्रॉपर करतात आहे, तर ते व्यापारी का नाही बनत आहे? म्हणजे मला एक सांग, श्रीमंत शेतकऱ्याला गरीब शेतकऱ्याची काळजी नाहीये का?
1: नाही, श्रीमंत शेतकरी आता तसं पाहिलं तर राहिलाच नाही. जो श्रीमंत झालेला आहे तो आज कुठेतरी, त्याचा मुलगा एकतर त्याने कलेक्टर केलाय, त्याचा मुलगा एकतर डॉक्टर आहे, इंजिनियर आहे,
2: त्याला
1: आता तो स्थितीपासून आता दूर गेलाय. आज दूर कशाला जाता? जेव्हा मी सरकारी कार्यालयांमध्ये मी जेव्हा शेतकऱ्याचे प्रश्न घेऊन जातो तेव्हा ते अधिकारी मला सांगतात की बाबा रे, मी शेतकऱ्याचाच मुलगा आहे. परंतु हाच शेतकऱ्याचा मुलगा अधिकारी झाल्यानंतर शेतकरी बापाला विसरतो आणि त्याला हेरझारा घालायला लावतो. आणि त्याच्या नाहीतर मला सांगा, जर प्रत्येकाने जर जाणीव ठेवली की शेतकरी जगाचा पोशिंदा आहे आणि तो जगला
2: नाही रे, ते सगळ्यांना माहिती आहे, पण स्वार्थासमोर हे पोशिंदा विशिंदा सगळं जातं. स्वार्थ जेव्हा आड येतो ना,
1: मला एक इथे एक गोष्ट सांगायला लागेल की एक हरभऱ्याचं शेत होतं आणि त्या शेतावर तिथं झाडावर काही माकडं होते आणि ते माकडं ते हरभरे खायचे आणि त्या माकडांना हुसकणारा माणूस मेला. त्या माकडांना खूप आनंद झाला की आपल्याला हरभऱ्याच्या झाडावरून खाण्यापासून अडवणारा, आपल्याला हुसकणारा माणूस मेला. परंतु दुसऱ्या वर्षी तिथे हरभराच कुणी लावला नाही. मग त्या माकडांना कळालं की तो शेतकरी होता. तसं हे आताच्या ह्या माकडांना जर कळालं की शेतकरी जगला तरच आपण जगणार आहे, तरच शेतकरी जगणार आहे.
2: हे विनोद, मला काही अनुभव शेतकऱ्यांचे सांग जे तू पाहिलेले ऐकलेत, ते ऐकून तुझ्या डोळ्यात पाणी आलं आणि तुला वाटलं की आपण यांच्यासाठी काही करायला पाहिजे.
1: नाही नक्कीच, मी जेव्हा इगतपुरी तालुक्यामध्ये मी जास्त प्रमाणात फिरतो.
2: विनोद मला एक सांग, इगतपुरीमध्ये इतका भरभरून पाऊस होतो, मग उन्हाळ्यात दुष्काळ का होतो? पाणी सगळं वाहून जातं का?
1: नाही,
2: म्हणजे तुम्ही इगतपुरीचे लोक मुंबईला पाणी देता, नाशिकला पाणी देता, आजूबाजूला सगळीकडे पाणी देता, मग तुम्ही का उन्हाळ्यात हंडा घेऊन 5-5 मैल जाता?
1: नक्की नक्की नक्की, तेच तेच काय होतंय, इगतपुरी तालुका म्हणजे पावसाचं माहेरघर. आमच्याकडे पाऊसही खूप पडतो आणि अख्ख्या महाराष्ट्राला पाणी पाजणारा तालुका. माझ्या तालुक्यामध्ये जवळजवळ 13 मोठी मोठी धरणं आहेत, छोटी मोठी कालवे आहेत, आणि असा एक प्रकल्प नाही आहे की जो प्रकल्प माझ्या तालुक्यात झाला नाही. असं असताना सुद्धा माझ्या तालुक्यामध्ये अशी बरीच गावं आहे, अशी बरीच खेडी आहे, बरीच पाडे आहेत, वस्त्या आहेत की जिथे अजून आम्ही पाणी पाजू शकलो नाही. म्हणजे शासनाच्या ज्या योजना येत आहेत, आता हर घर नलका जल ही जी योजना आहे, परंतु तिचे पूर्ण त्या तालुक्यामध्ये जेव्हा मी फिरतो सगळीकडे ह्या ठेकेदारांनी अधिकाऱ्यांनी
2: अजून पोहोचवली
1: नाही. हा सगळ्यांनी म्हणजे अजून ती व्यवस्थित प्रॉपर जशी जायला पाहिजे ती तशी गेलीच नाहीये. म्हणून मला असं वाटतं,
2: त्याच्यासाठी काय व्हायला पाहिजे असं वाटतं तुला?
1: त्यासाठी प्रत्येकाने जर त्याचं काम प्रामाणिकपणे केलं ना,
2: क्या बात.
1: आता समजा मला, मी जर ठरलं, मी आता एखादा अधिकारी एखादी नोकरी जॉईन करताना मला कळालं की मला इथे 80,000 रुपये पगार आहे, मला इथे 1,00,000 रुपये पगार आहे, पण जर त्यात मी समाधानी आहे, हा, आणि मी जर प्रॉपर फक्त त्या पगारामध्ये समाधानी राहून आणि हे राज्य रहितेच आहे
2: आणि 80,000 रुपये भरपूर पगार आहे
1: हो ना, मग मी सेवक म्हणून जर काम केलं आणि कुठलीही अपेक्षा केली नाही आणि जर प्रामाणिकपणे जर ज्याने त्याने, मी नेहमी माझ्या व्याख्यानांमध्ये सांगतो की काहीही व्हा, उत्कृष्ट व्हा, शिपाई झालात उत्कृष्ट व्हा, चपराशी झालात उत्कृष्ट व्हा,
2: उत्कृष्ट नाही प्रामाणिक व्हा.
1: हा उत्कृष्ट म्हणजे प्रामाणिक, तेच त्याचा समानार्थी शब्द आहे.
2: नाही ना, आजकाल उत्कृष्ट म्हणजे श्रीमंत आहे बाबा,
1: हे पण
2: हे दुर्दैव आहे भारताचं.
1: नाही नक्कीच,
2: उत्कृष्ट म्हणजे माझ्याकडे सगळ्या गाड्या आहेत, हे दुर्दैव आहे. म्हणजे आजकाल स्वच्छ चरित्राच्या माणसापेक्षा ज्याच्याकडे खूप जास्त पैसा आहे त्याला सन्मान आहे.
1: बरोबर आहे.
2: आणि मग तो पैसा कशा दृष्टीने कमवलाय, कोणत्या सोर्सने कमवलाय, ते दुर्लक्षित जातं. मग तो वळला की बोललं जातं, अरे हा इसका करके पैसा कमाय, ये करताय वो करताय. पण तो समोर आल्यावर त्याचे फक्त बुटांवर डोकं ठेवायचं बाकी असतं.
1: नाही नक्कीच. आज काय झालं, लोक पॅकिंगवर जात आहे. म्हणजे आज काय झालं, खोट्या नाण्याचा जास्त बोलबाला आहे, खोटं नाणं जास्त चालतंय. त्यामुळे होतंय काय, म्हणजे आज लोकांना गोड गोड बोलणारा, ह्या बोटाचा थुका त्या बोटाला लावणारा, ही अशीच माणसं जास्त भुरळ पाडताय. आणि जो खरा आहे, परंतु मी या माध्यमातून समाजाला एक आव्हान करेल की बाबा रे, औषधे ना, गोड हे नेहमी आजार निर्माण करतं शरीरामध्ये, गोड पदार्थ. कडू हे आजार बरे करतं. काही माणसं जी बोलणारी आहे तोंडावर, म्हणजे संत तुकाराम महाराज,
2: बाळू बाळू अनेरमध्ये बाळू सुद्धा किती स्पष्ट बोल.
1: नक्की नक्की नक्की नक्कीच.
2: गर्दी कौतुक आमचं थोडं.
1: हो हो नक्कीच. म्हणजे तुमचं कार्य मी असं म्हणेल की संत तुकाराम महाराजांनी सांगितलंय, सत्य सांगा लोका जरी कडू लागे.
2: क्या बात.
1: म्हणजे लोकांना कडू जरी लागत असेल तरीही सत्य सांगा. मी माझ्या व्याख्यानाची सुरुवातच अशी करतोय की मी इतिहासातल्या कुठल्या एखाद्या युद्धाच्या प्रसंगावर तासन तास आरशासमोर सराव करून तुमच्या पुढे नाचायला किंवा नाचवायला नाही आलोय. मी विचार पेरायला आलोय.
2: विनोद तुझ्याबद्दल सांग, तू कुठला आहेस प्रॉपर?
1: मी इगतपुरी तालुक्यामध्ये गोंदे दुमाला म्हणून गाव आहे, जिथे आता खाजगी 100 पेक्षा जास्त उद्योगधंदे आलेत. मी मुळात शेतकऱ्याचा मुलगा आणि अतिशय गरिबीतून मी मोठा झालो.
2: आई वडील शेतकरी?
1: हो, आई वडील शेतकरी. जिल्हा परिषद
2: शेती होती साधारण?
1: साधारण 10-12 एकर जमीन असेल, म्हणजे जास्त नाही. आमच्याकडे
2: कोरडवाऊ
1: बागायती, नंतर बागायती केल्या, आधी कोरडवाऊच होत्या. परंतु मग जिल्हा परिषदेच्या शाळेत माझं 7वीपर्यंत शिक्षण झालं. त्यानंतर
2: त्यावेळेस कशी होती जिल्हा परिषदेची शाळा?
1: एकदम उत्कृष्ट. आणि त्याचं कारण, बरं झालं तुम्ही एक महत्वाचा प्रश्न विचारलाय, त्याचं कारण हे असं होतं, त्या काळातले जे शिक्षक होते ना ते कार्यालयीनी राहत होते. म्हणजे ज्या गावात शिक्षक आहे ते सगळे त्या गावातच राहत होते आणि त्यांची मुलंही त्या जिल्हा परिषदेच्याच शाळेत असायची. आता काय झालंय, 20-25 किलोमीटरवर जाऊन शहरात शिक्षक राहत,
2: शिक्षकांनाही शहरातच राहायचं.
1: हो, आणि त्यांची मुलं कॉन्व्हेंटला शिकताय. आणि हे माझ्या, म्हणजे सगळे शिक्षक नाही, काही शिक्षक माझ्या विद्यार्थ्यांसमोर बसून इथून त्यांच्या बबल्याचा बबलीचा अभ्यास घेत आहे फोनवर.
2: काय बोलतोस,
1: बबले क्लासवरून आली का, बबले जेवली का, बबल्या झोपला का? आणि इथं माझ्या मुलांचं दुर्लक्ष आहे. आज जिल्हा परिषदेच्या शाळा आहे ना, भयान अवस्था आहे. मी ज्या ज्या शाळेला व्हिजिट केली, काही शाळा कौतुक करण्यासारख्या आहे, पण काही शाळांमध्ये 8वीपर्यंत मुलांना वाचायला येऊ नये, मराठी वाचायला येऊ नये. हो, मराठी वाचायला येत नाहीये, मग ती 8वीला गेली कशी? तर त्यांना नापास करायचाच अधिकार नाही. आता 8वीला बोर्ड केलाय, परंतु तोपर्यंत मग ही माझी गरिबाची मुलं या स्पर्धेच्या युगामध्ये टिकणार कशी सांगा ना. त्यांना जर नापासच करायचं नाही, मी काय म्हणतो, उलट जास्तीत जास्त परीक्षा असू द्या मुलांना, परीक्षेला सामोरं जाण्याची त्यांच्यामध्ये हिंमत वाढवा.
2: सोनं आगीतच टाकावं लागतं.
1: बरोबर, नक्कीच.
2: बरं, जिल्हा परिषद शिकला मग पुढे?
1: हा, जिल्हा परिषद शाळेत शिकलो, नंतर वाडीवरे येते हायस्कूलमध्ये, नंतर केटीसीएम कॉलेजला कॉलेज जीवन.
2: काय केलंस, एज्युकेशन काय घेतलं?
1: ग्रॅज्युएशन बी ए. मी जेमतेम शिकलो. खर तर मी जेव्हा 10वी झाली त्यानंतर मी, म्हणजे 5वीला असतानाच माझ्या हातामध्ये वडिलांनी शिवचरित्र दिलं आणि मला ते शिवरायांचं जे 400 वर्षापूर्वी लोकशाही राज्य निर्माण केलं, म्हणजे सरंजामशाही युग होतं या पृथ्वीवर आणि छत्रपती शिवाजी राजांनी त्या सरंजामशाही युगाला कलाटणी देऊन लोकशाही राज्य निर्माण केलं. आणि म्हणजे मला सांगायला आवडेल की छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडानंतर 200 वर्षाने युरोपमध्ये लोकशाही आली. अमेरिकेतली राष्ट्रीय अध्यक्ष पद्धतसुद्धा त्या स्वराज्यातून घेतलेली प्रेरणा आहे. आणि म्हणूनच आज मला नेहमी प्रश्न पडायचा की आपण राजेशाही नाकारली, लोकशाही स्वीकारली, आणि मग एका राजाचा ह्या लोकशाहीमध्ये उदो का होतोय? तर त्याचं हे कारण आहे, कारण त्या बघा, शिवरायांच्या स्वराज्यामध्ये पंतप्रधान, मुख्यमंत्री, अष्टप्रधान, मंत्रिमंडळ ही सगळी शिवरायांची निर्मिती. आणि म्हणून मी त्याने प्रभावित झालो आणि मला खूप असं कादंबऱ्या बरंच मी
2: अवांतर वाचन,
1: हा अवांतर जास्त वाचन केलं. ज्ञानेश्वरी वाचली, गीता वाचली, त्यामुळे अध्यात्म आणि हे सगळं मी जास्त संत तुकाराम महाराजांच्या विचाराने फार प्रभावित आहे. म्हणजे मी असं सांगेल, मी नेहमी सांगतो की संत तुकाराम महाराजांचा गाथा जसा बुडवला तरी तरला, तसा संत तुकाराम महाराजांचा अभंग ज्या माणसाने स्वतःच्या जीवनामध्ये उतरवले त्या माणसाला सुद्धा कुणी कितीही बुडवण्याचा प्रयत्न केला तरी तो त्याच्या जीवनात संत तुकाराम महाराजांच्या गाथ्याप्रमाणे तरुण गेल्याशिवाय राहत. एवढा प्रभाव संत तुकाराम महाराजांच्या प्रत्येक अभंगामध्ये. मी शेतकऱ्याला नेहमी सांगतो की शेतकरीच वारकरी आणि वारकरीच शेतकरी आहे. ज्यावेळेस संत तुकाराम महाराजांचे वारकरी शेतकरी झाले आणि तेच शेतकरी जेव्हा धारकरी झाले तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य उभं राहिलं नक्कीच. आणि ह्या पृथ्वीवर एकमेव राजा आहे.
2: आता शेतकऱ्याला पुन्हा धारकरी होण्याची वेळ आली आहे.
1: हा नक्कीच.
2: सलवार घेऊन नाही फक्त स्वतःसाठी संघटित होऊन सरकार विरुद्ध संप विंप न करता संघटित होऊन स्वतःची चळवळ निर्माण करावी जी त्यांना पुढे घेऊन जाईल.
1: सरकारने अनेक सोयी केलेल्या आहे फक्त त्या माझ्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाहीये.
2: उदाहरणार्थ
1: म्हणजे आता काय होतंय, सरकारने कृषी सहाय्यक नेमलेत प्रत्येक विभागामध्ये. त्याच कृषी सहाय्यकांनी जर प्रामाणिकपणे त्यांचं काम केलं, आता प्रत्येक तालुक्यामध्ये आपण हवामान केंद्र आहे, कृषी केंद्र आहे, ते सगळे त्या विभाग आहे, कृषी विभाग, हवामान खातं आहे, यांनी जर शेतकऱ्याला प्रॉपर माहिती पुरवली, हवामानाचा अंदाज कळवला, त्यांनी काय कुठले उत्पादन घेतले पाहिजे, नाही शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाही
2: का. आता व्हॉट्सअप सगळ्यांकडे
1: सगळे. मी तेच सांगतो ना, पूर्वी तलवारी भाले शस्त्र होते, आता इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप, आता ही शस्त्र झालीत. आणि मग शेतकऱ्याचा
2: वापर चांगला झाला
1: की नक्कीच नक्कीच नक्कीच ते शेतकऱ्यापर्यंत.
2: विनोद मालिक सांग, 100 शेतकऱ्यापैकी प्रगतीशील शेतकरी किती आहेत?
1: नाही शेतकरी आता प्रगतीशील असं
2: नाही, जे शेती करतायत.
1: हा नाही असं
2: 100 जण शेती करत असतील तर त्याच्यातलं प्रगतीशील शेतकरी लेटेस्ट टेक्नॉलॉजी वापरून करणारे शेतकरी किती असतील?
1: 5-10%
2: फक्त.
1: 10% शेतकरी.
2: मग त्यांना बघून इतर शेतकरी इन्स्पायर होत नाही का, यार आपण असं करू शकू?
1: नाही आपण करू शकू, ते करताय, प्रयत्न पण करताय, परंतु त्याला जो भाव मिळत नाही आहे ना, त्याच्यामुळे सगळं शेतकऱ्याला. म्हणून मी सांगतोय की शेतकऱ्याला आता मिनिमम MSP नका देऊ. शेतकऱ्याचा उत्पादन कॉस्ट ह्या कृषी संशोधन केंद्रानेच ठरवावे, सरकारने ठरवावे, आणि त्यानंतर त्याचा नफा अशी जशी आपण प्रत्येक उत्पादनाची एक किंमत ठरवतो, त्याची उत्पादन त्याला किती उत्पादन लागत लागलं, त्याला त्या बनवण्यासाठी वस्तू किती खर्च आला, त्याचं रेट कार्ड बनवतो आपण, आणि नंतर त्याला त्याचा नफा, डिस्ट्रीब्युटरचा नफा, त्याची मार्केटिंगची जाहिरातीचा खर्च, ते सगळं ॲड करून त्याची त्या वस्तूची किंमत ठरवली जाते. तशी किंमत माझ्या शेतकऱ्याची पिकाची ठरवावी, त्याची शेतकऱ्याची प्रगती होणार नाही.
2: विनोद मला एक सांग, आता समजा शेतकऱ्यांचं असं ठरलं की आम्ही या एरियात हे पीक घेऊ, त्या एरियात हे पीक घेऊ, म्हणजे ते ओव्हर प्रोडक्शन नाही होणार, ओव्हर प्रोडक्शन झाल्यामुळे रेट तुटतो, तो तुटणार नाही.
1: बरोबर
2: आहे. मग याच्यासाठी काय करायला?
1: हे मला
2: अवघड
1: जास्त अवघड वाटतंय.
2: कारण
1: नाही, कारण
2: पण त्याच्याशिवाय पर्याय नाही,
1: पर्याय नाही. पण काय होतंय, आता समजा मी टोमॅटो लावला, आता मग त्याच्यामध्ये काय होतं की तो दुसरा शेतकऱ्यांमध्ये एवढं हे असं प्लॅनिंग होणार नाहीये, म्हणून त्यावर एक पर्याय की कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कोल्ड स्टोरेज निर्माण करावे, शेतकऱ्याचं पीक कितीही उत्पादन होऊ द्या, ते आपल्याला त्याला साठवता येईल आणि बाजारपेठेतल्या गरजेनुसार त्याला विकता येईल.
2: बरं, हे झालं नाशवंत पिकाबद्दल. आता गहू झाले, बाजरी, ज्वारी, आजकाल बाजरी ज्वारी तर गव्हापेक्षा जास्त किमतीने विकले जात आहेत, त्या शेतकऱ्यांची काय अवस्था आहे?
1: त्या शेतकऱ्यांना पण
2: नाशवंत नाहीये.
1: नाही नाशवंत नाहीये, परंतु त्याला जी किंमत मिळायला पाहिजे ती मिळत नाहीये ना, त्याला जो उत्पादन खर्च जो येतोय ना तो येत नाहीये. जर त्याने जर
2: आम्ही तो खूप महाग येतोय पुन्हा व्यापारी चालामध्ये.
1: हा परत व्यापारीच मध्ये आला नाही, व्यापारीच मोठा होतोय, कारण त्याला ते साठवता येत नाही. आता शेतकऱ्याचं असं आहे, त्याला पिकवता येतं पण त्याला साठवता सुद्धा येत नाही, त्याच्याकडे तेवढी साधनं नाही आहेत, म्हणजे उंदीर, घुशी यांच्या माध्यमातून नष्ट होतं आणि परत त्याची गरज, कारण त्याने त्या पिकाच्या भरोशावर जे कर्ज घेतलं आहे किंवा त्या पिकाच्या भरोशावर त्याने कीटकनाशकं, खतं आणि परत लेकीबाळी सणावाराला येतात, त्यांची चोळी वांगडी असेल, हे सगळं जे शेतकऱ्याचं जो आज जी संस्कृती आहे ग्रामीण भागामधली, ते सगळं जपवणूक करता करता शेतकऱ्याचं त्या सगळ्या पिकाच्या भरोशावर खूप काही प्लॅनिंग असतं.
2: मला आणखीन एक प्रश्न विचारायचा. आम्ही असं ऐकतो की शेतकरी गाव जेवण वगैरे करतात लग्नात वगैरे, ही खरी परिस्थिती आहे का?
1: नाही,
2: म्हणजे तो जो शो ऑफ करतात, याने गाडी घेतली तर आपणही घ्यायची, असं आहे का खरंच?
1: नाही नाही नाही, असं नाही आहे.
2: प्रत्येक ठिकाणी
1: नाही, प्रत्येक ठिकाणी नाही आहे. ते काय होतंय, तो शेतकरी आज जर संस्कृती जर कुणी जोपासत असेल तर ते ग्रामीण भागामध्ये शेतकरी जोपासतोय. परंतु मी या माध्यमातून माझ्या शेतकऱ्यांना एक विनंती मी नक्की करेल की त्यांनी आपण जे काही स्पर्धा चालली आज की माझ्या भावाच्या मुलीचं लग्न असं झालं म्हणून माझं लग्न व्हावं, पण तो काय करतो त्या शेतकऱ्या इतका आहे ना उदार आणि दयाळू, आणि आपण त्याला जो राजा म्हणतो तो तसा आहे. तो काय विचार करतो, समजा मला जर एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे, ती मुलगी जरी मुलगा असती तर त्यालाही मला जमीन ठेवावी लागली असती, त्याला घर करावं लागलं असतं, आणि मग तो काय करतो, तिच्या हिश्श्याचा जो काही खर्च आहे तो तिच्या लग्नासाठी, तिच्या हाऊस म्हणून तो त्या लेकीसाठी तो करत असतो. म्हणून तो आता मध्यंतरी कुणीतरी म्हटलं की शेतकरी कर्ज काढतो आणि त्याच्यामध्ये मुलींचे लग्न करतो वगैरे वगैरे, ते नाही. आपण शेतकऱ्याची ती वेळ आपण का आणली, शेतकऱ्या आपणच आणली. कारण शेतकऱ्याच्या पिकाला आपण आजही एवढे वर्ष झाले आपण त्याला पिकाला हमीभाव देऊ शकत नाही आहे, स्वामीनाथन आयोग का मान्य करू शकत नाही आहे. जर आज काहीच नकोय माझ्या शेतकऱ्याला, जर स्वामीनाथन आयोगाने ज्या सूचना दिल्या त्या सूचना जर आपल्या राज्यामध्ये आपल्या देशामध्ये जर मान्य झाल्या आणि त्याप्रमाणे जर माझ्या शेतकऱ्याला जर त्याच्या उत्पादनाची किंमत मिळायला लागली तर कुठल्याही कर्जमाफीची गरज नाही आहे, उलट सरकारला शेतकरी कर्ज देईल.
2: काय बोलतोय,
1: हो ही परिस्थिती आल्याशिवाय राहणार नाही.
2: बरं, आता तू जागोजागी व्याख्यान वगैरे करतो, तर माझी प्रामाणिक इच्छा आहे तू शेतकऱ्यांना सांगावंस की व्यापारी बना. तुझे तुझे जे मत आहे की त्यांनी संघटित व्हावं, त्यांनी ठरवावं की कोणतं पीक गावांनी घ्यायचं,

0: आणि मग त्याला जर योग्य किंमत नसेल, ते धान्य उदाहरणार्थ भात घेऊ आपण, जर किंमत नसेल त्यावेळेस बाजारपेठेत, तर कृषी उत्पन्न बाजार समितीने ते पीक त्यांच्याकडे साठवून घेणं आणि त्याच्यावर पीक तारण कर्ज त्या शेतकऱ्याला दिलं तर त्याला मातीमोल किमतीने ते उत्पादन विकायची वेळ त्याच्यावर येणार नाही, अशी माझी या माध्यमातून सगळ्यांना विनंती आहे.
1: विनोद, छान काम करतोयस, असंच कर, असंच लढत राहा. जाता जाता तुझ्या युट्यूब चॅनलचं जर तू नाव सांगितलं.
0: माझं युट्यूब चॅनल भूमिपुत्र फाउंडेशन आणि फेसबुकला पण भूमिपुत्र फाउंडेशन म्हणून आहे. आणि माझा नंबर आहे, मला सांगायला आवडेल शेतकऱ्यांना, 98 90 97 90 97, 9890 97 90 97.
1: धन्यवाद विनोद, तुझ्या इच्छा पूर्ण होत एवढीच माझी देवाकडे प्रार्थना.
0: नक्कीच.
1: मंडळी, आपण सामान्य लोकांच्या हातात एकच आहे, शेतकऱ्यांकडनं त्याला हव्या त्या भावामध्ये भाजी पाला गहू तांदूळ विकत घ्या शेतकऱ्याकडनं. राम राम मंडळी, भेटूया.